सुप्रभात श्रोते हो, नमस्कार। 103.1 MHz या FM लहरींवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 15 आषाढ, शक 1948, 6 जुलै 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत मंगलवाद्यानं।

बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांच्या सने वादनामध्ये राग प्रभात आपण ऐकत होतात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. यानंतर बरोबर 6 वाजता आमच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सांगत असले तरी ते अंमलात आणणं किती कठीण याचा अनुभव आपण सगळेच प्रत्ययी घेत असतो. या विषया वाचूनही काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. विषयात रमणं हा इंद्रियांचा स्वभावच आहे. त्वचा पाहे मृदूपण उदरवांछी पूर्ण अन्न श्रवण मागती गायन मधुरध्वनी. प्रत्येक इंद्रियाला त्याचं त्याचं खाद्य हवंय. शब्द स्पर्श रूप रसगंध या पाच विषयात इंद्रिय पूर्णपणे रमून जातात. मी म्हणजे देह ही धारणा पक्की असल्यानं देहाचे सुख ते माझे सुख व देहाचे दुःख ते माझे दुःख. साहजिकच इंद्रियांना सुखाचे होईल ते करण्याचा मनाचा आग्रह असतो व बुद्धी मनाच्या प्रभावाखाली गेली की तेच बरोबर वाटू लागते. चार्वाक तत्वज्ञान प्रसिद्धच आहे. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मजेत जगावं, अगदी कर्ज काढून तूप प्यावं, ऋण काढून सण साजरा म्हणतात ना तसं. कारण मृत्यूनंतर एकदा हा देह अग्नीच्या भक्षस्थानी पडला की मग पुनर्जन्म वगैरे कुणी पाहिलाय. खाओ पिओ मौज करो या प्रवृत्तीलाच दिलेला हा तत्वज्ञानाचा मुलामा. कसलंच बंधन नको वाटणाऱ्यांना हा स्वैराचार लगेच आवडतो. आज पाश्चात्यांच्या प्रभावानं केवळ भौतिक सुखांच्या मागे लागून आपणही आपलं स्वास्थ्य समाधान हरवत चाललो आहोत. इंद्रियांचं एकदा समाधान केलं की ती शांत होतील असं समर्थन केलं जातं. पण आगीत तेल तूप टाकलं तर ती न विसता उलट अधिकच भडकते. समर्थ म्हणतात, शिष्या मुक्तपणे अनर्गळ इंद्रिये करिसी बाष्कळ तरी तेणे तुझी तळमळ जाणार नाही. इंद्रियांची वखवख आणखीनच वाढते. एक इच्छा पुरी झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, लोभ वाढतो. इच्छा नाही पूर्ण झाली तर क्रोध ठेवलेलाच. विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला. क्रोधातून जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची. विकारांमुळे ओढवणारी आत्मनाशाची ही शृंखला भगवंतांनी दुसऱ्या अध्यात सांगून ठेवलेलीच आहे. त्यामुळे विकारांना ताब्यात ठेवून इंद्रिय दमन हा या मार्गावरचा फार महत्वाचा टप्पा. आता विकार हेही भगवंतानेच निर्माण केलेले, मग त्यांना शत्रू षडरिपू का म्हटले? गोंदवलेकर महाराज म्हणत, विकार जोपर्यंत माणसाच्या ताब्यात आहेत तोपर्यंत ते हानिकारक नाहीत. लहान मूल जास्त खोड्या करत असेल, त्या खोड्यातून त्याचं व इतरांचं नुकसान होत असेल तर आईला प्रसंगी रागवावं लागतं, त्याला शिक्षाही करावी लागते. पण ते त्याच्या हिताचं असतं. एखादी अबला दुष्टाच्या तावडीत सापडली असेल तर तिला सोडवण्यासाठी सज्जनालाही क्रोधाचा व हिंसेचा वापर करावा लागतो. या उलट काही माणसं क्रोधाच्या एवढी अधीन होतात की त्यांचा विवेक संपतो व काहीही करून बसतात. अशावेळी तो भानावर नव्हता असं म्हणतो, म्हणजे क्रोधाने त्याचा ताबा घेतला, तो विकाराधीन झाला. राग ओठातून असावा पोटातून नको म्हणतात ते यासाठीच. एक पिता आपल्या मुलाला घेऊन रस्त्याने जात असताना सहा शिपाई एका चोराला मध्ये घेऊन निघालेले होते. ते पाहून ते कोण असं मुलगा कुतूहलानं विचारतो. ते शिपाई त्या चोराला धरून नेत आहेत असं पिता सांगतो. आणखी पुढे गेल्यावर राजाची स्वारी बहुती सहा शिपायांना घेऊन चाललेली असते. मुलगा म्हणतो, बाबा ते पाहत चोर. तेव्हा बाबा समजवतात की ते राजेसाहेब आहेत व हे शिपाई त्यांच्या आज्ञेत आहेत. हा फरक आहे. आपण विकारांच्या ताब्यात असतो तर संतांच्या बाबतीत विकार त्यांच्या ताब्यात असतात. गोंदवलेकर महाराज व्यवहार म्हणून एखाद्या भाऊबंदाशी अगदी तावातावाने लाल होऊन भांडताना दिसत, पण दुसऱ्याच क्षणी अगदी शांतपणे त्याला आपल्या शेजारी बसवून जीवू घालत. विकारांवर ताबा हा या वाटचालीतला फार महत्वाचा टप्पा हे आपण या निमित्ताने अंतःकरणावर बिंबवूया.
1: चिंतन आपण ऐकत होतात, याचं लेखन केलं होतं अनिल पानसे यांनी. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत होतात. सकाळचे 6:10 होत आहेत. ऐकूयात प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवतांडव स्तोत्रानं. रचना रावण कृत आहे आणि हा स्वर आहे रामदास कामत यांचा.

रावणकृत श्री शिवतांडव स्तोत्र आपण ऐकत होता. स्वर होता रामदास कामत यांचा. मंगेश पाणगावकर यांची भूपाळी आपण ऐकणार आहोत. उषा मंगेशकर यांनी गायलेली.

गोविंद पोवळे प्रभाकर नागवेकर आणि सहकलाकारांना आपण ऐकत होतात. सुमन कल्याणपूर यांना आता आपण ऐकणार आहोत. रचना आहे पी सावळारामी यांची आणि संगीत आहे राम कदम यांचं.

राजा काळे यांना आपण ऐकत होतात, ही रचना होती संत गोरा कुंभारी यांची. सुमन कल्याणपूर यांनी गायलेली रचना आहे शांताबाई जोशी यांची.

प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत. अजय झिंगरान यांनी लिहिलेली हिंदी भक्ती रचना ऐकूयात. सोनू निगम आणि सहकलाकारांनी गायलेली. संगीत रवी पवार यांचं आहे.

0: विनयचंद्र मौद्गल्य यांनी लिहिलेली देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. याबरोबरच प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, हे शेतकरी बंधू भगिनींसाठीचं सदर.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. खरीप पिकांसाठी बीज प्रक्रियेचं तंत्रज्ञान याविषयी आपण बोलतोय. काल आपण बघितलं की काही भाजीपाला पिकं जी आहेत की कांदा मिरची सारखी, त्याच्यासाठी सुद्धा आपण बीज प्रक्रिया करणं किती महत्वाचं आहे. आता त्याचबरोबर वांगी टोमॅटो यासारखी सुद्धा फळपिकं घेतली जातात किंवा भाजीपाला पिकं घेतली जातात मोठ्या प्रमाणामध्ये की रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश असतो. तर याचं उत्पादन चांगलं येण्यासाठी किंवा त्याचं कीड रोगांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे?
3: निश्चितच आपण वांगी आणि टोमॅटोचा जर विचार केला तर शेतकरी बंधू बऱ्यापैकी खरीप हंगामामध्ये यांची सुद्धा लागवड जे ती करत असतात आणि त्यावर पण इतके रोग येतात की ते सुरुवातीच्या काळापासूनच, म्हणजे आता वांग्याचा जर विचार केला तर त्यावर मर रोग जो आहे तो सुरुवातीच्याच कालावधीमध्ये येत असतो. आणि बहुतांशी हे भाजीपाला पिकं असल्यामुळे शक्यतोवर जैविक आपल्याकडे

0: एक घटक उपलब्ध आहेत की ज्याचा आपण वापर बुरशीचे नियंत्रण करण्यासाठी करत असतो, त्यामध्ये हे जैविक बुरशीनाशक आहे की जे सुडोमोनास फ्लोरोसन्स 1% त्याचे WP आहे, बाजारामध्ये उपलब्ध आहे, ते साधारणतः 20 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये आपण घेऊन या वांगी पिकाचं आपल्याला रक्षण त्या ठिकाणी या मर रोगापासून करता येऊ शकतं. तसंच ट्रायकोडर्मा हार्जियानम नावाची दुसरी जैविक बुरशी आहे की जिचा सुद्धा वापर आपण 1.5% WP फॉर्म्युलेशन बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर करून साधारणतः 20 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपण त्याची फवारणी करू शकतो. आणि हे जे बहुतांशी जीवाणू खतं आहेत किंवा जीवाणू नाशक आहेत किंवा बुरशीनाशक आहे ते आमच्या राहुरी कृषी विद्यापीठाकडे पण उपलब्ध आहेत, त्याचाही वापर आपण करू शकतो. किंवा फुले सुपर बायोमिक्स आताच नवीन विद्यापीठाने
1: भाजीपाल्यासाठी
0: तयार केलेलं आहे की जे पर्टिक्युलरली भाजीपाला किंवा काही फळ झाडांवर सुद्धा फवारणीसाठी वापरतात, पण भाजीपाला पिकांमध्ये पर्टिक्युलरली आपण बीज प्रक्रियेसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. बीज प्रक्रियेसाठी हे जे फुले बायोमिक्स आहे ते साधारणतः पावडर जी आहे ती 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे, आणि जर लिक्विड फॉर्म्युलेशन जर शेतकरी बंधूंकडे उपलब्ध असलं तर ते साधारणतः 10 मिली प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण घेऊन या फुले सुपर बायोमिक्सची सुद्धा बीज प्रक्रिया आपण करू शकतो. आणि सोबतच आपण अझोटोबॅक्टर किंवा स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत, जीवाणू खत ज्याला म्हणतो, त्याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकतो. ते साधारणतः 25 ग्रॅम प्रति किलो बी या प्रमाणामध्ये आपण घेऊन त्याची बीज प्रक्रिया करत असतो. अशा पद्धतीने आपण त्याची बीज प्रक्रिया केली तर आपल्याला हे वांगी आणि टोमॅटो सारखे जे पिकं आहेत त्यांचं आपल्याला चांगलं उत्पन्न जे आहे ते आपल्याला मिळू शकतं.
1: नक्कीच सर, धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलं. ऐकूयात आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. परिसर या सत्रामध्ये 6:50 आपण ऐकाल सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयीची डॉक्टर विनोद पतंगे प्राचार्य आर्यांग्ल महाविद्यालय वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी दिलेली माहिती. या अंतर्गत वडाच्या झाडाविषयीची माहिती आज आपण ऐकणार आहोत परिसर या सत्रामध्ये 6:50. दिनविशेष ऐका 6:55. संकलन सचिन प्रभुणे यांचं. 7 आजचा सुविचार. पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्यासह क्षेपित केल्या जातील 7:10. प्रायोजित कार्यक्रम तसंच ग्राहक केंद्रित कार्यक्रम यामध्ये 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून, 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम मिसेस बाळ एम जोगळेकर, 7:45 प्लॅनेट फर्निचर, 8:15 तसंच 10:20 ओळख बाजारपेठेची, 8:25 वेदांत हॉस्पिटल, 10 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर, 10:05 महाजन हॉस्पिटल, 10:10 डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक, 10:15 पीएन गाडगे अँड सन्स, संध्याकाळी 5 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल. सुगम संगीताचा कार्यक्रम 7:50 तसंच सकाळी 10:30 पण ऐकाल. सकाळी 8 समाचार प्रभात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू, 8:30 मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील, 8:40 मराठी चित्रपट संगीत, 9 हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 11 नाट्यपदांच्या काही रचना नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात प्रसारित केल्या जातील. एक ही कलाकार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 11:30. दुपारी 12 वनिता मंडळ गृहिणींसाठीचा कार्यक्रम, 1:30 मराठीतून बातम्या, 3 प्रादेशिक बातम्या, 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम, संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष. मुंबई केंद्राचे हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. विविध भारतीच्या कार्यक्रमांचं सहक्षेपण केलं जाईल ते दुपारी 1:30, 1:40 ते 3, 3:10 ते 5, 6 ते 7, 8 ते 8:45 आणि रात्री 9:30 ते 11 वाजेपर्यंत. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू

0: शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक कार्यक्रम 7:30 यामध्ये सुरुवातीला सुविचार, कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा यांच्याकडून प्राप्त बाजारभाव, आत्मनिर्भर शेतकरी विद्याधर शिंदे मुक्काम पोस्ट बेलावडे तालुका जावली यांची शून्य मशागतीचं तंत्र वापरून केलेली शेती याविषयीची श्रेया गोलिबडेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि कृषीवाणी या सदराचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, रात्री 11:00 हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. तर ही होती रूपरेषा आमच्या आजच्या कार्यक्रमांची. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. FM बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: डिप्लोमाला नापास झालात,
3: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
2: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
3: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
2: तोही मोफत.
3: संपर्क 98220-71571.
4: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
5: ऍट 64 Avenue, 1 BHK, 2 BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
4: बुकिंग सुरू. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
6: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
6: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
0: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर या सदरामध्ये आपण ऐकणार आहोत सातारा परिसरातील वृक्ष संपदा याविषयीची डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी दिलेली माहिती. आज या अंतर्गत वडाच्या झाडाविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत. ऐकूयात कार्यक्रम परिसर.
8: नमस्कार श्रोते हो, वडाची झाडे लावणारा माणूस म्हणून प्रामुख्याने साळूमर्दा थिमक्का यांचा उल्लेख करावा असा वाटतो. त्यांनी कर्नाटकमधील एका 4.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 385 अधिक वडाची झाडे लावली आहेत आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचे संगोपन केले. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना वृक्षमाता म्हणूनही ओळखले जाते. वडाच्या झाडाला संस्कृतमध्ये न्यग्रोध, बहुपात, वयश्रवणालय, शिफारुह असे म्हणतात. पारंब्यावरून खाली जमिनीकडे वाढतात म्हणून याला खाली वाढणारा म्हणून न्यग्रोधोत असे म्हणतात. पारंब्यामुळे या झाडाला अनेक खोडांचे आधार मिळतात म्हणून याला अनेक पाय असलेला वृक्ष बहुपाद म्हणतात. वयश्रवणालय म्हणजे हिंदू पौराणिक कथानुसार धनाचे देव कुबेर यांचे राहण्याचे ठिकाण होय. वडाचे झाड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे, वटवृक्ष म्हणूनही संबोधला जातो. हे झाड त्याच्या अफाट विस्तारामुळे आणि दीर्घायुष्यामुळे अमरत्व व ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. वडाचे झाड वर वाढण्याऐवजी फांद्यावरून जमिनीच्या दिशेने मुळे सोडते, ज्यांना पारंब्या असे म्हणतात. या पारंब्या जमिनीत रुजून झाडाला नवीन खोडासारखा आधार देतात. हे झाड भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडते आणि आपली

0: या विशाल आकारामुळे लोकांना व प्राण्यांना दाट सावली प्रदान करते. वडाला वर्षभर फळे येत असतात, त्यामुळे पक्षी, कीटक आणि लहान सस्तन प्राणी याच्यासाठी ते मुख्य अन्नस्रोत आणि आश्रयस्थान आहे. हिंदू धर्मात वडाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते. याला अक्षय वृक्ष म्हणतात, कारण ते कधीही नष्ट न होणारे मानले जाते. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो अशी श्रद्धा आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाचे झाड घरापासून दूर मोठ्या मोकळ्या जागेत, उदाहरणार्थ शेतात, बागेत किंवा मंदिराच्या परिसरात लावावे. हे झाड प्रचंड आकाराने वाढते आणि त्यांच्या मुळांमुळे घराच्या पायाला नुकसान होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार वडाचे झाड पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. घरामध्ये कुंडीत वडाचे झाड वाढवणे अशक्य नाही, पण त्याचा महाकाय आकार नियंत्रित ठेवण्यासाठी बोन्साय पद्धतीने त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वडाच्या झाडाचे रोपण याच्या फांदीपासून करता येते. जास्तीत जास्त वड वाचवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा. आयुर्वेदामध्ये वडाचा उपयोग स्त्रीविकार, जखमा भरून आणण्यासाठी वंध्यत्वामध्ये आयुर्वेदिक वैद्य करताना दिसतात. या वृक्षाची साल तसेच कोळी पाने यांचा वापर चिकित्सेमध्ये केला जातो.
1: परिसर या सदरामध्ये सातारा परिसरातील वृक्षसंपदा या अंतर्गत वडाच्या झाडाविषयीची आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा येथील प्राचार्य डॉक्टर विनोद पतंगे यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत एफ एम बँड 103.1 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. दिनविशेष आपण ऐकणार आहोत, याचं संकलन केलं आहे सचिन प्रभुणे यांनी. दिनविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार, आज आहे 6 जुलै. प्राच्यविद्या संशोधक, संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म 6 जुलै 1837. कित्येक युरोपीय पंडितांनी संस्कृत आणि इतर प्राच्य भाषा यांचं त्यांच्या दृष्टिकोनातून संशोधन चालवलं होतं. भांडारकरांनी संस्कृतच्या या अध्ययनाला नवचिकित्सक आणि निःपक्षपाती संशोधनाचं स्वरूप दिलं. प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी पुणे इथल्या प्राच्यविद्या संशोधन मंदिराला आपल्या ग्रंथांचा आणि संशोधन पत्रिकांचा अनमोल संग्रह देणगी म्हणून दिल्यामुळे ही महत्वाची संस्था उभी राहिली. मानववंशशास्त्रज्ञ एल के अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म 6 जुलै 1862. महाराष्ट्रातले विद्वान, तत्वज्ञ, संत आणि थोर विचारवंत विदर्भातले संत गुलाबराव महाराज यांचा जन्म 6 जुलै 1881. अत्यंत विपरीत परिस्थितीतही अनेक सांस्कृतिक विषयांचा परामर्श त्यांनी घेतला आणि हिंदू संस्कृतीला उज्ज्वल करणाऱ्या मूलभूत विचारांना योग्य दिशा दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1901. भारतीय समाजसेविका राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केडकरी यांचा जन्म 6 जुलै 1905. श्रेष्ठ मराठी कथाकार, कादंबरीकार, लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि

0: कारी व्यंकटेश माडगुळकर यांचा जन्म 6 जुलै 1927 ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोळा दिवस, करुणाष्टक आणि सत्तांतर या त्यांच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत. त्यांनी नाटकंही लिहिली. तू वेडा कुंभार, पती गेले ग काठेवाडी ही त्यातली काही विशेष उल्लेखनीय होत. कुणाचा कुणाला मेळ नाही आणि बिनबियांचं झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्यही गाजली. दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मविभूषण डॉ एम बालमुरली कृष्णन यांचा जन्म 6 जुलै 1930 दलाई लामा यांचा जन्म 6 जुलै 1935 फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरच्या लसीची यशस्वी चाचणी केली 6 जुलै 1885 रोजी. लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूंचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधामध्ये त्याचा वापर करायला थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबवण्यासाठी दूध आणि वाईनवर उपचार करण्याच्या तंत्राचा शोध त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी लावला आहे. ही प्रक्रिया आता पाश्चरायझेशन या नावानं ओळखली जाते. लुई पाश्चर यांना बॅक्टेरियॉलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखलं जातं आणि ते मायक्रोबायोलॉजीचे जनक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराव यांचं निधन झालं 6 जुलै 1986 रोजी. हिंदी चित्रपट निर्माते दिग्दर्शक चेतनानंद यांचं निधन झालं 6 जुलै 1997 रोजी. कसोटी क्रिकेटपटू एम एल जयसिंह यांचं निधन झालं 6 जुलै 1999 रोजी. भारतीय उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचं निधन झालं 6 जुलै 2002 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकत होतात, याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. दिनविशेष आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. या क्षणी आमच्या स्टुडिओच्या घड्याळामध्ये सकाळचे ठीक 7 वाजलेत. आपण ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: अच्छा सुविचार आहे. जिद्द ठेवली की अशक्य गोष्टीही शक्य होतात. आता सुविचार पुन्हा एकदा. जिद्द ठेवली की अशक्य गोष्टीही शक्य होतात. हा होता आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार आपण ऐकला आता आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006।
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
5: इवल्या इवल्या पावलांचं घर भर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबड बोबड बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: मसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
1: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
0: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट पॅन्ट जीन्स टॉप सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
1: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये,
0: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनतानगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुलं आणि 1 महिला अशा एकंदर 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर तरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकही रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय कार्यालयं शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय कोकण ठाणे पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत. पावसामुळे पाणी साचणं दरडी कोसळणं असे धोके असल्यानं

0: रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 रोहे शहरात शिरलं आहे. आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्यूमुखी पडला. नेरळनजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला. पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये. तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासन केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजळला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृतसाठ्यात म्हणजे जोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15 ते 20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10 ते 15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एसएनडीटी महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण संशोधन उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी VBG रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन

आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन

0: च्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे, गोआधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10,00,000 विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसाने झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एकशे तीन अंश एक मेगाहर्ट्झ या एफ एम लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ट्यून केलं आहे. सकाळचे 7:20 होत आहेत.
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
3: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
4: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
5: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
4: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
5: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
4: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
6: म्हसवडकर ड्रेसेस चा मान्सून सेल,
7: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
6: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार, कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
7: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
6: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा.
7: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
8: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
9: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
8: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

सुधीर फडके, केशर आणि बकुळ पंडित यांना आपण ऐकत होतात. रचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत होतं राम कदम यांचं. आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

तर हे होतं आजचं दिनविशेष. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, यूपीआय फ्रॉड आहे, क्यू आर

0: आहेत, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
1: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
0: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे त्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
1: SMS
0: टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचा अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंगसाठी दिलेला आहात किंवा मोबाईल बँकिंगसाठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोनमध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्डवरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्टनुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं, कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर तो पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो, तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही. आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोनमध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोनमधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर.

0: कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा. आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं. तर हा काय नेमका प्रकार आहे?
1: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात.
0: हा,
1: खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहे, तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
0: बरोबर.
1: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयजड व्यक्ती आहे त्याच्या अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग तेव्हा पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाईप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
0: अच्छा.
1: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये. काही गरज नाही.
0: गरज नाही, आपण तसेच ठेवले
1: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंटवरती आलेले आहे आणि ते माझे पैसे नाही आहेत.
0: अच्छा.
1: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात.
0: अच्छा.
1: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
0: नाही.
1: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 जवळती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 जी सिस्टीम आहे, सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
0: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पड्डी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
0: अच्छा.
1: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती ह्या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
0: अच्छा. श्रोते हो,
2: दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची

व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. एफ एम बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: 103.1 मेगाहर्ट्स या एफ एम लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम मिसेस बाळ एम झोगळेकर.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम झोगळेकर.

0: सोनी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: अरे राजेश भाई, बधाई हो बधाई हो, साज ज्वेलर्सची नवीन शाखा सुरू झाल्याबद्दल।
2: अरे थँक यू अक्षय, ये
1: क्या बात है भाई, आप तो छा गए हो मार्केट मध्ये पण आणि रेडिओवर पण। अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं, किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतोस।
2: अरे काय नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो ना तेच फक्त मी रेडिओवरती सांगितलं, आणि मला हे सांगितलं जोगळेकरांनी।
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर। त्यांनी सांगितलं व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, नवीन असो किंवा पिढीजात, लोकांना कळायला हवा आणि त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेटमध्ये जाहिरात चालू ठेवा।
3: अक्षय भाऊजी घ्या गरमागरम चहा।
1: थँक्यू प्रिया वहिनी।
3: अहो तुम्हाला सांगते, गेली 4 वर्ष आम्ही जोगळेकर ऍड एजन्सी बरोबर जाहिरात करतोय, आणि आता तर लोक यांचा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत। ते सांगतात ना, राजेश भाईंमुळे आम्हाला खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली, त्यामुळे ना ग्राहकांचा विश्वास वाढू लागलाय, आणि अहो त्याचं रूपांतर
1: ना मला। ओ, माझी आई आणि बायको काल दुकानातून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं। मला पण शिकव की थोडी बिझनेस टॅक्ट।
2: अरे मी तुला काय शिकवणार, तुझा पिढ्यान पिढ्यांचा व्यवसाय बाबा।
1: हो रे, पण हल्ली मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे ना, आपण सतत लोकांच्या समोर

0: पाहिजे.
1: अगदी बरोबर बोललात भाऊजी, आणि त्यासाठीच तर बाळीम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना.
0: अरे हे बघ, लोक काय रोज रोज साडी किंवा सोनं खरेदी करायला आपल्याकडे येणार नाहीत, पण जेव्हा त्यांना ती खरेदी करायची असेल तेव्हा त्यांच्या समोर आपण असलो पाहिजे.
2: पटलं बुवा, आणि तू जिंगल पण केलीस ना रे तुझ्या दुकानाची.
0: हा, जिंगलची आयडिया सुद्धा त्यांनीच दिली बरं.
1: तुम्हाला माहितीये का अक्षय भाऊजी, अहो आम्ही या जोगळेकर फक्त जाहिरात करत नाहीत तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात. 1960 पासूनचा अनुभव आहे हो त्यांचा. त्यांची सुद्धा या व्यवसायातली तिसरी पिढी आहे.
2: मग मी पण एकदा आम्ही जोगळेकरांना भेटतो.
1: नक्की भेटा, मी सांगते तुम्हाला नंबर 9920111517.
2: तुम्हाला पाठ आहे?
1: एकदा गाडीत ना मी त्यांची जिंगल ऐकली होती तेव्हा हा नंबर ऐकला आणि पाठ करून ठेवला. 9920111517.
0: अक्षय, तू भेटत जोगळेकरांना, तुझ्या व्यवसायानुरूप तुला कशा पद्धतीनं कार्यक्रम किंवा जाहिराती केल्या पाहिजेत याचं मार्गदर्शन ते तुला नक्की करतील.
2: हो, पण त्यांची इतकी अनुभवी ऍड एजन्सी असेल तर त्यांचे चार्जेस
0: अरे एकदम रिझनेबल आहेत.
1: आणि शिवाय भाऊजी, आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात बरं का.
0: त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो राहा पण स्टेडी राहा.
2: ओके, मग वहिनी परत एकदा नंबर सांगा ना त्यांचा, कारण मी काही तुमच्यासारखा एक पाठी नाही ना.
1: सांगते, घ्या अमेय जोगळेकर 9920111517.
2: लगेच फोन करतो. 9920111517. हॅलो, अमेय जोगळेकर.
3: हॅलो, नमस्कार.
1: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना. संपर्क 9920111517 9920111497.
0: बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
4: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
0: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
4: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
0: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
4: संपर्कः अमेय जोगळेकर 9920111517.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
7: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम मेसर्स बाळ एम जोगळेकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. 7:45:30 झाली आहेत. आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
10: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
10: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
9: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
10: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
11: नमस्ते.
10: जेव्हा आपण फर्निचर घेतो तेव्हा काही दिवसांनंतर काही महिन्यांनंतर आपल्याला त्याबाबतीत कंप्लेंट्स जाणवायला लागतात, तर याबद्दलच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. वॉर्ड्रोब आणि सोफा हे सतत वापरले जाणारे फर्निचरचे प्रकार, हे याची काही गॅरंटी वॉरंटी असते का, किंवा हे इतक्या लवकर खराब का होतात?
11: ऍक्च्युली कसं असतं की वॉरंटी असते, 2-3 वर्ष वॉरंटी असते मटेरियलला. इम्पोर्टेड असेल तर वॉरंटी नसते. पण याच्यामध्ये सुरुवातीलाच कस्टमरना काळजी काय घ्यावी लागते, कारण की फर्निचर आता मॉड्युलर मध्ये आहे, सगळं फ्लॅट पॅक येतं, घरी येऊन तुमचं असेंबल होतं. तर ज्यावेळेस असेंब्लीला लोक येतात त्यावेळेस त्याच्याकडनं पूर्ण लेवलमध्ये तुम्ही फर्निचर फिटिंग करून घेतलं पाहिजे. जर लेवल नसतील तुमच्या, कारण नॉर्मली काय होते की आपल्याकडे कन्स्ट्रक्शन, हा कन्स्ट्रक्शन मध्ये कुठंच लेवल मिळत नाही, त्यामुळे फर्निचरला प्रॉब्लेम. हा फर्निचरचा प्रॉब्लेम नाही, हा ऍक्च्युली लेवलचा प्रॉब्लेम आहे.
10: ओके,
11: तुम्ही ती काळजी घ्या की तुमचं फर्निचर लेवलला फिट आहे. इनकेस समजा काय कंप्लेंट आली, आवाज येतोय, काय येतोय, तर तुम्ही कॉल करून बोलवू शकता कार्पेंटरला. वेळीच जर मेंटेनन्स झाला तर तुम्हाला पुढचा त्रास कमी होऊन जातो. आता हे झालं तुमचं वॉर्डरोब संदर्भातलं. इवन सोफ्यामध्ये पण काय आहे की सोफ्यामध्ये आपल्याकडे 3 सीटर 2 सीटर असा प्रकार आहे. आता त्याच्यात काय होतं की नॉर्मली 4 कोपऱ्यामध्ये 4 लेग असतात,
3: बरोबर,
11: सेंटरला लेग नसतो. तर आम्ही ती काळजी घेतो की प्रत्येक सोफ्याला मध्ये एक सेंटरला आम्ही लेग देतो. कारण की आपल्याकडे काय होतं की

0: वापर तसा होत नाही, थोडासा रफ वापर राहतो. मग त्याला आम्ही सेंट्रल लेग देतो. सेंट्रल लेग दिल्यामुळे काय होतं की तुमचा लोड जो आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्युट होऊन जातो.
1: बरोबर, स्टडीनेस येतो.
0: हा, त्याला स्टडीनेस दाखवतो आणि त्याची लाईफ तुम्हाला चांगली मिळते. अगदी 5-10 वर्ष म्हणलं तरी तुमचा सोफा व्यवस्थित चालतो आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या कुशन वरती पडतो. कुशनचा तुम्हाला खाली जर त्याला सपोर्ट असेल तर तो फर्मनेस जसा सुरुवातीला तसाच तुम्हाला 2-4 वर्ष मिळून जातो. ह्या छोट्या छोट्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर तुमचं पुढचा मेंटेनन्सचा प्रकार कमी होऊन जातो.
1: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि विविध ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, जसं आपण वॉर्ड्रोब सोफ्याबद्दल बोललो तसंच बेड किंवा मॅट्रेस हे सुद्धा खूप वापरले जाणारे प्रकार, तर याच्याही बऱ्याच कंप्लेंट येतात की बेडची ट्रॉलीच सरकत नाही, बऱ्याचदा अडकून राहते, किंवा हायड्रॉलिक असेल तर काही दिवसानंतर वर्षानंतर ते ऑपरेट होत नाही, अडकून बसतात, त्याबद्दल काय सांगाल?
0: त्याच्यात काय होतं की हायड्रॉलिकला तुमचा जर वापर असेल तर इश्यू नसतो, जर वापर नसेल तर त्याचे हायड्रॉलिक जाम होतात, डस्ट राऊंड राऊंड राऊंड ते ऑपरेट होत नाहीत. मग त्याला तुम्हाला एकच सोल्युशन आहे की रिप्लेसमेंट.
1: ओके.
0: आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात, फार काय कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही. नाहीतर लोकांच्या डोक्यात काय असतं की हायड्रॉलिक खराब झालं तर परत मिळणार का? आपल्या जशा गाड्यांच्या डिक्की असते पाठीमागं, त्याला एक शॉक ऑब्झर्वर असतो, हायड्रॉलिक सिलेंडर असतो, सेम तशीच कन्सेप्ट त्याला पण आहे. आणि ते तुम्हाला त्याच्यावरती स्पेसिफिकेशन असतात प्रत्येक हायड्रॉलिक वरती, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल होतं, ते इझिली तुम्ही ते रिप्लेस करू शकता. सेकंड म्हणजे तुमचे मॅट्रेस आले. मॅट्रेस सगळ्यात मेजर इश्यू काय मॅट्रेसचा, की लोकांना एक 10 वर्ष वॉरंटी, 15 वर्ष वॉरंटी वाला मॅट्रेस माहिती आहेत. वॉरंटी आहे ठीक आहे, पण त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. मॅट्रेस मध्ये मेजर काय आहे की तुम्ही जशी आता मॅट्रेस वापरताय सेम त्याच पोझिशनला तुम्ही वर्ष मॅट्रेस नाही वापरू शकत, त्याला तुम्हाला रोटेट करावी लागते. तर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो की जिथं तुम्ही रेग्युलर जास्त वापर होतोय तिथे खड्डा पडत नाही. म्हणजे तुम्ही 10 वर्षवाली मॅट्रेस जरी असले तर त्यांचा सुद्धा वॉरंटीचा क्रायटेरिया हाच आहे की तुम्ही रोटेट करून मॅट्रेस वापरली पाहिजे.
1: बरं बरं. तेव्हा श्रोते हो, नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि इंटरनॅशनल ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्ते. तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात प्लॅनेट फर्निचर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात भावगीतांच्या काही रचना सुगम संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमातली ही सुरुवातीची रचना सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेली, वसंत निनावी यांची, संगीत श्यांक नील यांनी दिली.

0: सुषमा श्रेष्ठ यांना आपण ऐकत होतात. वसंत नेनावे यांचे हे गीत संगीतबद्ध केलं होते शांक नील यांनी.
1: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
2: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
1: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94225-5894,
2: वडूद शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97.
1: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
0: आशा भोसले यांना आता आपण ऐकणार आहोत. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं आहे.

आशा भोसले यांना आपण ऐकत होतात. ही रचना होती यशवंत देव यांची, संगीतही यशवंत देव यांनी दिलं होतं. याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर सुगम संगीत आपण आमच्या केंद्रावरून ऐकणार आहात 10:30. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 8 वाजतायत समाचार प्रभात. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मुलांपासून ते 90 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्ण फिजिओथेरपी घेऊ शकतात. ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांपासून ते दुखापत झालेल्या खेळाडूंपर्यंत, स्ट्रोक नंतर चालणं विसरलेले रुग्ण किंवा ऍक्सिडेंट नंतर उठू न शकणारे लोक सुद्धा, पाठदुखी, मानदुखी, कंबर, सांधे, गुडघे, मणक्यांचे विकार असलेले रुग्ण, ऑपरेशन नंतर येणाऱ्या सांध्यातील ताठरपणा, पॅरालिसिस, टाचदुखी, फ्रोझन शोल्डर, अस्थिभंग असणाऱ्या व्यक्ती, याशिवाय स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेला पेशंट, तसेच पॅरालिसिसचे पेशंट सुद्धा. सेरेब्रल पाल्सी हा लहान मुलांमध्ये आढळणारा आजार आहे.

0: दडपण किंवा वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल?
1: पहिली गोष्ट, माझा या क्षेत्रातला 16 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक इक्विपमेंट उपलब्ध आहेत, जसे की IFT, कॉम्प्युटराइज ट्रॅक्शन मशीन, अल्ट्रासाऊंड, शॉर्टवे डायथर्मी, CPM, पॅराफिन वॅक्स पाथ, लेझर थेरपी, हायड्रोकोलॅटरल पॅड्स, मॅट्रिक्स रिदम थेरपी सारखं मशीन आहे जे सांध्यातील कडकपणा घालवून फास्ट रिकव्हरी देतं. काही पॅरालिसिसचे पेशंट ज्यांना 1.5-1.5 वर्ष ट्रीटमेंट घ्यावी लागायचे, पण आता असे बेड रिडन असलेले पेशंट्स 3-4 महिन्यात वॉकरच्या मदतीने चालू शकतात. आपल्या क्लिनिकमध्ये असे असाध्य पेशंट रिकव्हर झालेले आहेत. गर्भवती स्त्रियांना सतावणारी पाठदुखी, अशा वेळी पेन किलर देता येत नाही, अशी कोणती ट्रीटमेंट देता येत नाही जी हार्मफुल असेल, पण बाय फिजिओथेरपी आपण दुखणं बरं करू शकतो. डायबिटिक पेशंटमध्ये ज्या ज्या जखमा असतात त्या सुद्धा लवकर भरून येण्यासाठी वुंड हिलिंग हा प्रकार आहे, ज्यामध्ये सेल रिजनरेशन करवले जाते. हे सगळं अत्याधुनिक इक्विपमेंट्समुळे शक्य होतं आणि या सगळ्या इक्विपमेंट्स आपल्याकडे आहेत.
0: डॉक्टर, खरंच फिजिओथेरपी म्हणजे एक प्रकारचं वरदानच म्हणेन मी. माझ्या परिचयातील कुणाला जर गरज असेल तर त्यांना मी नक्कीच याबद्दल सांगेन. संपर्कासाठी आपला फोन नंबर द्याल?
1: हो, नक्कीच. 96-65-20-37-02.
0: 96-65-20-37-02. थँक्यू डॉक्टर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही कुणाला अशा काही समस्या असतील तर देवी चौकात राजलक्ष्मी थिएटर समोर लाहोटी प्राईड मधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा दीपज्योती फिजिओथेरपी स्पाइन अँड ऑर्थो क्लिनिकला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
6: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
2: आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकता आहात.

0: क्षमा खळे आणि बालकलाकारांनी गायलेले हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं. संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं होतं. आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. 8:25 होत आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: काय रे पोरांनो, कसली एवढी गडबड?
3: आबा, बाबांनी सरप्राईज ट्रिप प्लॅन केली आहे. काश्मीर चाललंय फिरायला. पण तुमचे गुडघे दुखतात ना, आणि नंतर रिसॉर्ट मधल्या स्विमिंग टॅंक मध्ये पोहणार सुद्धा. पण तुमचे गुडघे दुखतात ना.
4: आणि सज्जनगडावर पण जाणार आहोत, पण तुम्हाला चढता नाही येणार गुडघे तुमचे.
2: म्हणजे मला तुम्ही नेणार नाही.
3: तुम्ही येऊन काय करणार आबा? तुम्ही इथे पण खेळत नाहीत गुडघे दुखतात म्हणून.
4: हो ना, आणि तिथे आला तर मलाच तुमच्या पाशी बसावं लागेल. त्यापेक्षा
2: मी एक काम करतो, लगेच नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो. अपॉइंटमेंटच घेतो ना डॉक्टरांची?
4: अपॉइंटमेंट आधीच घेतली आहे, तुम्ही फक्त आमच्या बरोबर चला.
2: म्हणजे हा सगळा
3: प्लॅन होता, पण ट्रिपचा नाही, तुम्हाला मनवायचा प्लॅन.
2: असं होय, मग आता नी रिप्लेसमेंट झाली ना की मीच ठरवणार ट्रिपचा प्लॅन. पण फक्त माझ्या एकट्यासाठी. गुडघे दुखीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गमावू नका, हा संदेश वेदांत हेल्थ केअर सेंटर तर्फे जनहितार्थ जारी. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी वेदांत हेल्थ केअर सेंटर, विसावा नाका, सातारा. संपर्क 95185-68006, 9518568006.
5: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्या दुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
5: बऱ्याचदा असं म्हणलं जातं की आपलं शरीर म्हणजे यंत्रासारखं काम करतं. जेवढं तुम्ही त्याच्याकडनं काम करून घ्याल तेवढं ते चालू राहतं, आणि जेव्हा त्याचं काम करणं बंद होतं त्यावेळेला त्याला गंज चढायला लागतो. तर हेच कुठेतरी आपल्या शरीराच्या आणि हाडांच्या बाबतीतही बोललं जातं. तर गुडघ्याचे व्यायाम बरेच जण सांगतात, तर नेमके कुठले असे गुडघ्याचे व्यायाम आहेत ज्यामुळे गुडघे स्ट्रॉंग राहू शकतात आणि नी रिप्लेसमेंट किंवा डीजनरेशन आपण थोडंसं प्रोलॉंग करू शकतो?
6: सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही. म्हणजे माणसाने व्यायाम तर कायमच करायला पाहिजे.
5: हो.
6: अगदी लहान मुलांनी पण करायला पाहिजे, तरुणांनी पण करायला पाहिजे, आणि साधारण 40 जे लोक येतात त्यांच्यासाठी तर त्याचं अनन्य साधारण महत्व आहे. म्हणजे 40 मध्ये आल्यावरती व्हायला काय लागतं की बॉडीमध्ये बरेच चेंजेस यायला लागतात. वेट गेन हा त्यातला एक मोठा भाग असतो.
5: ओके.
6: यावेळेस आपण एक्सरसाइजेस चालू केले जे की मसल बिल्डिंग असतील, वेट बिअरिंग एक्सरसाइजेस असतील, तर त्याचा मसलला पण फायदा होईल. लॉंग टर्म ते मसल्स टिकून राहतील.
5: ओके.
6: आणि वेट बिअरिंग एक्सरसाइजेसमुळं आपल्याला ऑस्टिओपोरोसिसचे रिस्क कमी करायला मदत होते. अशा दोन्ही व्यायाम प्रकारांची जर आपण सांगड घातली तर ते आपल्यासाठी एकदम फायद्याचं ठरतं. आणि त्याच्यामुळं जर आपले सांधे चांगले राहिले तर आपली झीज हळूहळू होते, आणि मग आपलं जे काही सांधा रोपण शस्त्रक्रिया आहे ती लांबणीवर पडते. म्हणजे व्यायाम हे आपलं रोजचं एक कामच जर आपण पकडून धरलं, जसं आपण आवरतो आंघोळ करतो, तसंच जर व्यायामाला आपण तेवढा ऍडिक्युएट वेळ दिला आणि ते आपलं एक दिनक्रमात ऍडजस्ट झालं, तर मात्र आपलं सांधारोपण शस्त्रक्रिया लांबणीवर पडू शकते किंवा त्याची गरजही नाहीशी होऊ शकते. आता स्टॅटिक क्वाड्रिसेप एक्सरसाइजेस हे आपल्या क्वाड्रिसेप्सला मजबूत करतात. ते आपल्याला बसल्या बसल्या घरगुती पण करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आहे, आणि त्याच्यामुळे सांधा कुठे डॅमेज पण होत नाही. मग असंच जर तुम्ही हॅमस्ट्रिंग स्ट्रेंथनिंग, काही लंजेस हे जर चालू केले तर आपल्या गुडघे

0: यांसाठी हे फार फायद्याचं ठरतं.
1: अगदी.
0: मग ह्याच्यासोबतच स्ट्रेंथनिंग मध्ये आपण थेराबँड सारख्या गोष्टींचा वापर करू शकतो.
1: बर.
0: थेराबँड मुळे काय, थोडा आपल्याला रेझिस्टन्स देता येतो.
1: ओके.
0: काही दिवसांनी काय होतं, जो आपण थेराबँड वापरतोय त्याची आपल्याला सवय झाली की मग मसलला त्यांनी काही फायदा होणार नाहीये. मग अशा वेळेस थेराबँडची स्ट्रेंथ पण वाढवू शकतो किंवा आपल्या रिपिटेशन आपण वाढवू शकतो. समजा 10 वेळा एक गोष्ट करत होतो ती आपण 15 वेळा करायची, मग त्याच्यामुळे आपल्या मसलला काहीतरी काम मिळतं, चालना मिळते आणि मसल ग्रो होतो.
1: म्हणजे तुमच्या शरीराच्या मसल्सना जर का ताकद द्यायची असेल तर हे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर सांधेदुखी, त्या संबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूया. वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात वेदांत हॉस्पिटल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 103.1 MHz या FM लहरींवरून तसंच न्यूज ऑन IR या मोबाईल ॲपवरून आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 वाजतायत. आता थोड्याच वेळात मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
4: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 18 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
5: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्याकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या 2 टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल एप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार CBS आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील 9व्या आंतर सरकारी तज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची दोन दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं लोकप्रिय समाजमाध्यम इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारिक सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे की नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वणवे विझवण्यासाठी आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनंही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3,342 पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सराबियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन सफिउलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरलेली ही लढत 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106 एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 151 धावांचा पाठलाग करताना 17 षटकं 1 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या.

0: ऑस्ट्रेलियाच्या मेन बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोडपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत मानखुर्द परिसरात एकाचाळी 3 घरं कोसळून 5 मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची सुरुवात अरे संसार संसार चित्रपटातील जगदीश केबुडकर यांच्या या गीतानं. संगीतकार अनिल अरुण, युगुल स्वर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचे.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हळदी कुंकू चित्रपटातलं गीत. पुन्हा एकदा गीतरचना जगदीश खेबुडकर यांची. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनामध्ये युगुल स्वर आहेत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचे.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
7: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
6: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
7: ढाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

आणि आता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सारेच सज्जन या चित्रपटातले जगदीश खेबुडकर यांचं गीत. नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गायला आहे सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतो आता आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:01 झालं आहे. आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
1: मदतीला आहे धाने दोस्त सच्चा.
2: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची. अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
5: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
6: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
6: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
6: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
5: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
6: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

0: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे संघर्ष, चित्रपटातलं समीर यांनी लिहिलेलं. संगीतकार जतीन ललित, गायक कलाकार सोनू निगम.

0: 17 मंजिली।
1: ओ 17 मंजिली, कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
4: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665784।
5: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: हसवणकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत,
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006।
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा,
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
7: धडकन चित्रपटातले गीत आपण ऐकणार आहोत, समीर यांनी लिहिलेले, नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत सहकलाकारांसमवेत गायला आहे अलका याज्ञिक यांनी।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
2: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
1: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
5: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी.
4: सूटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
5: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

दर चित्रपटातले गीत आपण ऐकत होतो. सहकलाकारांसमवेत लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं. गीतकार होते आनंद बक्षी, संगीतकार होते शिवहरी. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच

प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

103.1 मेगाहर्ट्स या एफ एम लहरींवरून तसंच न्यूज ऑन आय आर या मोबाईल ॲपवरून आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. मिश्र संगीत आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमात. सुरुवातीला हसन काझमी यांची गझल तलत काझमी यांनी संगीतबद्ध केलेली, तलत अजीज आणि सहकलाकारांनी गायलेली.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले गीत. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले हे भावगीत गायला आहे ज्योत्सना हर्डीकर यांनी.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत आहात. वेसावकर आणि सहकारी यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकणार आहोत. या पारंपरिक रचनेसाठी संगीत आहे विजय कठीण यांचं.

मिश्र संगीतात आता आपण ऐकणार आहोत एक बालगीत, मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि क्षमा खळे यांनी गायलेले.

0: महेंद्र कपूर यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. FM बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. एक निवेदन ऐका. श्रोत्या नमस्कार. सर्व आकाशवाणी श्रोत्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी. आकाशवाणीच्या तंत्रज्ञानामध्ये आणि डिजिटल सेवेमध्ये सध्या काही महत्वाचे सुधारणात्मक बदल केले जात आहेत. आपल्या लाडक्या आकाशवाणीच्या सर्व वाहिन्या आता थेट प्रसार भारतीच्या अधिकृत वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या डिजिटल स्थलांतराचं मायग्रेशनचं काम सध्या सुरू आहे. या तांत्रिक बदलांमुळे येत्या काही दिवसात डिजिटल माध्यमांवर, मोबाईल ॲप किंवा इंटरनेट स्ट्रीमिंगवर आकाशवाणी ऐकताना काही काळासाठी थोडा व्यत्यय येऊ शकतो किंवा सेवा काही काळ खंडित होऊ शकते. हा बदल केवळ आपली डिजिटल गुणवत्ता अधिक उत्तम आणि अखंड करण्यासाठी केला जात आहे, तरी सर्व श्रोत्यांनी सहकार्य करावं ही विनंती. आकाशवाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय. निवेदन संपलं. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. FM बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार मैत्रिणींनो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑंको सर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: मॅमोग्राफी म्हणजे नेमकं काय हे तुम्ही सांगितलं की एक्सरे सारखी ही तपासणी असते, पण याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल? म्हणजे कशा पद्धतीने ती केली जाते किंवा याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी असतात?
3: मॅमोग्राफी ही एक्सरे सारखी तपासणी असते. ब्रेस्टचा एक्सरे काढला जातो आणि तो ब्रेस्टला दोन प्लेट्स मध्ये, त्या मशीनच्या दोन प्लेट्स मध्ये कम्प्रेस करून एक्सरे काढला जातो.
2: बर.
3: बेसिकली हे कम्प्रेस करताना एक क्षणभर दाब फील होतो आणि हा दाब पेनफुल असेल किंवा थोडासा पेन होईल याची थोडीशी मनामध्ये भीती असते. पण मला सांगायचं आहे की हा जो दाब फील होतो हा अगदी क्षणभर असतो. आणि तसंही जर आपण योग्य वेळेत केलं हे, पण काळजी घेतो की पेशंटला पेन नाहीये, पेनफुल ब्रेस्ट मध्ये थोडं टाळायचा प्रयत्न करतो, मेन्स्ट्रुअल सायकल जे असते, पिरियड्स जे असतात आपले, ते आल्यानंतर आपले ब्रेस्ट थोडेसे हलके होतात. आणि त्या हलके असलेल्या टाइम मध्ये जर आपण मॅमोग्राफी केली तर मॅमोग्राफी तशी पेनफुल तपासणी नाहीये.
2: ओके.
3: अगदी क्षणभर दाब फील होतो पण तो लगेच रिलीव्ह केला जातो आणि मॅमोग्राफी होऊन जाते. मॅमोग्राफी व्हायला एक हार्डली 10 मिनिटं लागतात आणि ही OPD मध्ये कधीही तुम्ही जाऊन करू शकता. त्याच्यासाठी खूप काही प्रायर प्लॅनिंग किंवा उपाशी राहणं असं काही गरजेचं नसतं.
2: ओके. या टेस्ट बद्दल अजूनही बोलूयात, पण त्याआधी मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सर बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 8383 8383 8380403536. डॉक्टर स्नेहल, मॅमोग्राफी या टेस्ट बद्दल तुम्ही सांगत होता, अजून काय सांगाल?
3: ही मॅमोग्राफी आपण का करतोय हे पण थोडंसं समजून घेऊया की मॅमोग्राफीचा फायदा काय आहे. मॅमोग्राफी ही अशी तपासणी आहे की ब्रेस्ट मध्ये होणारे बारीकसे बदल सुद्धा ती लवकर डायग्नोज करू शकते.
2: बर.
3: मॅमोग्राफी मध्ये ब्रेस्ट मध्ये होणारे अगदी बारीक, अगदी 0.5 सेंटीमीटरचा चेंज किंवा गाठ सुद्धा आपण डायग्नोज करू शकतो.
2: बर.
3: काही असे चेंजेस असतात जे पूर्ण गोल गाठ बनण्याच्या आधी होतात. थोडस तिथल्या स्ट्रक्चरमध्ये चेंज, थोडस तिथं कॅल्शियम डिपॉझिशन, या गोष्टी पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रुपांतर होऊ शकतात. किंवा मोठा कॅन्सर व्हायच्या आधीच अगदी छोटेसे बदल झाल्याचं हे प्रतीक असू शकतात.
2: ओके.
3: या इतक्या बारकावे सुद्धा आपल्याला मॅमोग्राफीमध्ये कळतात आणि हेच जर आपण वेळीच ऍड्रेस केलं, वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं, वेळीच आपण त्याच्यावरती ऍक्शन घेतली तर मोठा कॅन्सर म्हणा किंवा खूप जास्त ट्रीटमेंट लागणाऱ्या कॅन्सरऐवजी आपण अगदी थोडक्यातच ट्रीटमेंट शक्य होईल अशी काळजी घेऊ शकतो.
2: बर. मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट

0: कॅन्सर बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 8383453536, 8383453536, 8380043536.
1: सो मुख्यतः मॅमोग्राफी मध्ये आपण लवकरात लवकर, ब्रेस्ट कॅन्सर अशी डिझीज आहे की मल्टिपल गोष्टींचा त्याच्यावर इफेक्ट असल्यामुळे पूर्णपणे प्रिव्हेंट नाही करतायत,
0: ओके,
1: टाळू नाही शकत आपण हा आजार. जर आपल्याला तो होणारच असेल तर आपण लवकर त्याच्यावर ऍक्शन घेणं हे एकमात्र आपल्याकडे शस्त्र आहे. सो हा होणारा बदल पूर्ण आजारात डेव्हलप व्हायच्या आधीच आपण जर कॅच करू शकलो तर ते फार फायदेशीर ठरतं, आणि हे आपण मॅमोग्राफी मधून साध्य करायचा प्रयत्न करतो.
0: अगदी, आणि म्हणूनच ही मॅमोग्राफी करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 8383453536, 8383453536, 8380043536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 10:05 झाली आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाधन हॉस्पिटल आता आपण ऐकणार आहोत.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार श्रोते हो.
5: आपण जे नवीन महाजन हॉस्पिटल सुरू केलेलं आहे त्यामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोट सुद्धा आपल्याकडे आहे, तर याबद्दलची काय अधिक माहिती तुम्ही श्रोत्यांना द्याल?
6: येस, हे मला सांगण्यात खूप आनंद होतोय की जॉईंट रिप्लेसमेंट रोबोट किंवा रोबोटिक सांधेरोपण जे आता आजकाल बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे ते साताऱ्यामध्ये मी पेशंटना त्याची फॅसिलिटी अव्हेलेबल करून दिली ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि ऑलमोस्ट आता आजकाल माझ्या ओपीडीचे पेशंट येतात रोबोट असं काहीतरी संकल्पना आहे
0: हे
6: बऱ्यापैकी लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे. तर त्या रोबोट विषयी काही बेसिक तुम्हाला मी सांगतो. बऱ्याच लोकांना वाटतं की रोबोट म्हणजे ऑपरेशन रोबोट करणार का ह्युमन म्हणजे सर्जन करणार. तर पहिली गोष्ट, रोबोट हे गाईड आहे. ऑपरेशन हा ह्युमन बिईंग किंवा सर्जन आणि त्याची टीमच करते. रोबोट फक्त आपल्याला तिकडे असिस्टंट म्हणून एक अवेलेबल असतो. तर आता सांधेरोपण जी आहे म्हणजे मेनली खुब्याची आणि गुडघ्याची या दोन सांध्यांकरता सध्या रोबोट कमर्शियली इंडियामध्ये अवेलेबल आहेत. तर ह्याच्यामध्ये रोबोट जे आहे ते आपल्याला अगदी पेशंटचं प्लॅनिंग करण्यापासून ते ऑपरेशन करताना जे आपण बोनचे कट्स घेतो किंवा बोन कट करायला मदत करणं प्लस सांधा टाकल्यानंतर तो बरोबर बसलाय की नाही हे सगळ्यामध्ये आपल्याला तो गाईड करतो. पण ही जी प्रोसेस जी आहे बोन कट केल्यानंतर ते ऍक्च्युली सांधा टाकणं किंवा सांधा ओपन करणं सांधा बंद करणं हे सर्जनच करतात. मी म्हटल्यासारखं रोबोट हा एक असिस्टंट म्हणून आपल्या बरोबर ओटीमध्ये असतो.
5: याबद्दल सर अजूनही माहिती देऊयात, पण त्याआधी श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब मॉड्युलर ओटी आयसीयू इनडोअर फॅसिलिटीज आणि रोबोट सांधेरोपण शस्त्रक्रियेची सेवा सुद्धा उपलब्ध. या सेवेचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल पारसनीस कॉलनी जगदंब चौक मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 9075300252 9075300252 9075023025. डॉक्टर अभिषेक महाजन सर, जेव्हा आपण म्हणतो की रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया, तर यामध्ये आणि नॉर्मल शस्त्रक्रियेमध्ये काय फरक आहे, याचा बेनिफिट काय आहे?
6: तर आता नॉर्मल जी शस्त्रक्रिया आहे कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सगळं म्हणजे प्लॅनिंग पासून बोन कट्स घेणं बोन जे खराब झाले ते काढणं आणि फायनल सांधा टाकणं ते टाकलेला सांधा बरोबर आहे की नाही ह्याचं असेसमेंट करणं हे सगळं ह्युमन आय किंवा आय बॉलिंग आपण त्याला म्हणतो. ते ह्युमन बिईंग किंवा सर्जन त्यांचे असिस्टंट ही टीम ठरवते बरोबर आहे चुकले. तर चांगला सर्जन असेल एक्सपिरियन्स सर्जन असेल तर कन्व्हेन्शनल देखील उत्तम रिझल्ट देतो.
0: okay.
6: जे की मागचे एक 5 वर्षापासूनच रोबोट्स अवेलेबल आहेत. त्याच्या आधी विदाऊट रोबोटिक किंवा नॉन रोबोटिक पद्धतीनं सांधेरोपण केली जात होती. त्यामुळे

0: चांगल्या केलेलं कन्व्हेन्शनल किंवा जुन्या पद्धतीचं ऑपरेशन देखील हे चांगलं होऊ शकतं. त्याचं लाईफ किंवा लॉन्जिव्हिटी, पेशंट आउटकम हे देखील चांगलं असतं. पण आता रोबोट जे म्हणल्यासारखं काही ह्याच्यामध्ये रोबोट आपल्याला गाईड करतो. एक्झाम्पल, आता सांधा खराब असलेला पेशंट आला, त्या पेशंटचं किती डिफॉर्मिटी आहे, किती अँगल आहे, ते अगदी पॉईंट मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, जे की ह्युमन डोळ्याला तेवढं पॉईंट न मोजणं हे पॉसिबल नसतं. किंवा बोन कट्स घेताना अगदी मिलीमीटर मध्ये सुद्धा ते रोबोट बोन कट्स घेऊ शकतं. किंवा सांधा आपण ज्या अँगल मध्ये बसवतो किंवा ज्या इन्क्लिनेशन बसवतो ते सुद्धा अगदी पॉइंटच्या अॅक्युरेसी पर्यंत सांधा तो बसवला रोबोट आपल्याला हेल्प करतो. त्यामुळे रोबोटिक मध्ये अॅक्युरेसी जी आहे ती डेफिनेटली कन्व्हेन्शनल पेक्षाही बेटर राहते.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, अशा सर्व सोयींनी सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये आपण देखील योग्य मार्गदर्शन घेऊ शकता. ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज आणि सांधेरोपणसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया सुद्धा महाजन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा इथे. संपर्क 9075203025, 9075203025, 9075023025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोतेहो.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. महाजन हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे डॉक्टर सिद्धार्थ बुकील आय क्लिनिक.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
4: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
4: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
3: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय, सातारा.
5: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेत्र संजीवनीचे नेत्र तज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
5: खर तर बायोमेट्री म्हणजे काय हे तुम्ही आम्हाला समजून सांगितलं आणि आता आपल्याकडे जे टेक्निक आहे ज्याच्यामध्ये एर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम आहे याच्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अचूक करण्यास कशी मदत होते हेही तुम्ही आम्हाला सांगितलं. पण मग याच्यामध्ये डिजिटल मार्कर सुद्धा आहे, तर हा डिजिटल मार्कर म्हणजे काय आहे आणि याची ऑपरेशनच्या वेळेला काय मदत होते हे देखील सांगा ना.
6: आपण इमेज गाइडेड बायोमीटर मधून लेन्सचे प्लॅनिंग केलेला डाटा लॅन थ्रू ओटी मध्ये डिजिटल मार्करला एक्सपोर्ट करतो. म्हणजे आपण जे आधी ओपीडी मध्ये पेशंटची इमेज घेतलेली असते डोळ्याची, त्यावरून आपण सर्जरीचं प्लॅनिंग पूर्ण करून ठेवलेलं असतं. त्यांना सुटेबल लेन्स आपण सिलेक्ट केलेली असते. हा सगळा डेटा आपण ओटी मध्ये एक्सपोर्ट करतो. ओटी मध्ये एक मशीन असतं, त्यावरून आपण जेव्हा ऑपरेट करतो मी तेव्हा मला मायक्रोस्कोप मध्ये जी इमेज दिसते ती इमेज पेशंटच्या डोळ्याबरोबर कोइन्साइड केली जाते आणि हा सगळा डेटा मला ऑपरेट करताना समोर दिसतो. त्यामुळे आपण जी ठरवलेली लेन्स आहे, ज्या इन्सिजन साईट कुठं मार्क केलेला आहे, कुठे इन्सिजन घ्यायचं आहे, हे सगळं आपण ऑलरेडी प्लॅन केलेलं असतं ते तिथे एक्झिक्यूट करतो. आणि हे सगळं कुठलंही मॅन्युअल गोष्ट न करता केलं जातं. हे पूर्ण डिजिटल सिस्टीम आहे, याला डिजिटल मार्कर म्हणतात.
5: अच्छा, पण मग यामुळे अॅक्युरसी वाढते असं तुमचं म्हणणं आहे, म्हणजे नेमकं काय असतं?
6: तर डिजिटल मार्कर मुळे पेशंटला कुठलंही मॅन्युअल मार्किंग केलं जात नाही. मॅन्युअल मार्किंगमुळे काय 10-20% आपला ह्युमन एरर राहू शकतो. त्यामुळे स्पेशली टोरिक लेन्स जेव्हा आपण बसवतो म्हणजे अँगलच्या नंबरची, तेव्हा हा एररचा पेशंटला थोडासा त्रास होऊ शकतो, म्हणजे थोडासा नंबर मागे राहू शकतो. पण आता या इमेज गायडन्स आणि डिजिटल मार्किंगमुळे हा एरर जवळजवळ निघूनच गेलेला आहे.
5: बरं, या बाबतीत अजूनही आपल्याला बोलायचंय, पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0212621931, 0212621931, 0216223193. डॉक्टर सिद्धार्थ सर, मग आता ही जी आपल्याकडे एर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम आहे ज्या थ्रू तुम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता

0: शकता, याचे फायदे काय काय आहेत?
1: तर याचा फायदा म्हणजे आता पेशंटच्या एक्सपेक्टेशन आपण जास्त रित्या पूर्ण करू शकतो.
0: ओके.
1: फॉर एक्झाम्पल आता मोतीबिंदू हे पूर्वीपेक्षा लवकर होत आहेत लोकांमध्ये. आता आपण बघतो कम्प्युटर युजर्स, आयटी युजर्स खूप जास्त आहेत, त्यांना देखील मोतीबिंदू होतात. तर त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण लेन्स चूज करायला मदत करतो. म्हणजे काय, तर त्यांना इंटरमिजिएट यूज जास्त असतो या लोकांचा, म्हणजे कम्प्युटर यूज जास्त असतो, तर त्यांना चष्म्याशिवाय कम्प्युटर वापरता यावा यासाठी आपण लेन्स सजेस्ट करतो. तर ही सजेस्ट करण्याच्या पूर्वी आपल्याला ही इमेज गायडन्स आणि डिजिटल प्लॅनर लागतो, ज्यामुळे आपण ते अगदी अॅक्युरेटली सांगू शकतो.
0: नक्कीच, म्हणजे याचा फायदा त्या लोकांना सुद्धा जास्त होणार आहे की ज्यांचं सतत काम कम्प्युटरवरती आहे.
1: कारण आता काय पूर्ण जीवनशैली बदललेली आहे. पूर्वीसारखे जरी सिनियर सिटीजन्स असले तरी ते ऍक्टिव्ह असतात.
0: बरोबर.
1: त्यांचाही मोबाईल यूज, त्यांचं वाचन, त्यांचा टीव्ही वापर किंवा त्यांचं इतर बाकीच्या ऍक्टिव्हिटीज खूप जास्त असतात.
0: बरोबर.
1: तर त्या ऍक्टिव्हिटीजना योग्य होईल अशा प्रकारची सर्जरी करू शकतो.
0: खूप महत्वाची माहिती सर तुम्ही या भागामध्ये दिलेली आहे आणि अत्यंत उपयुक्त अशी ही अत्याधुनिक प्रणाली आहे ज्याचा वापर करून श्रोते हो तुम्ही देखील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करू शकता आणि त्यासाठी संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0-2162-931-931. पुन्हा भेटूयात. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. ग्राहक केंद्रित कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पी एन गाडगिळ अँड सन्स.
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
6: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
7: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
6: श्रोते हो, भारतात बहुधा प्रत्येक राज्यागणिक सोन्याच्या बांगड्यांचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातही बरीच व्हरायटी असते. हेच भारतीय सुवर्ण अलंकारांचं वैशिष्ट्य आहे. तर आज कलकत्ती बांगडी म्हणजे काय आणि त्याचं वैशिष्ट्य कोणतं हे आपल्याला सांगणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार.
8: नमस्कार.
6: मोडक सर, आतापर्यंत आपण खिळाच्या बांगड्या किंवा पैलू पाटल्या बांगड्या ह्याच्याविषयी माहिती घेतली. ह्या सगळ्या पारंपरिक बांगड्या झाल्या, पण आधुनिक काळात काहीतरी वेगळं डिझाईन हवं असतं आणि कलकत्ती बांगड्या असं आम्ही नाव ऐकलंय, तर वेगवेगळे पार्टिकल्स वापरून असं त्या बांगड्या केल्या जातात, तर याच्याविषयी आम्हाला डिटेल माहिती सांगा.
8: जनरली जे तुम्ही पार्टिकल म्हणताय त्याच्यामध्ये रवा जो असतो तो जास्त वापरला जातो आणि तो रवा वापरून त्या डिझाईन क्रिएट केली जातात.
6: बरोबर.
8: आणि हे जास्त करून कलकत्ता साईडचे जे कारागीर आहेत जे बारीक काम करू शकतात आणि क्रिटिकल काम असतं तर ते लोक करतात. तर कलकत्ती बांगडी म्हणजे साधारणपणे त्यामध्ये रवा कामच असतं आणि तो रवा वेगवेगळ्या प्रकारे सेट करून त्यातून डिझाईन क्रिएट केले जातात. त्यामुळे त्या डिझाईनला लिमिट काही नाही. म्हणजे कलकत्ती बांगडी म्हणजे एक विशिष्ट डिझाईनच असं नाही, तर रव्यातून क्रिएट केलेली वेगवेगळी डिझाईन्स ते कलकत्ती बांगडी. कारण कलकत्ती बांगड्यांमध्ये सुद्धा परत बेस बांगडीचा असतो आणि त्याच्यावरती तो रवा काम म्हणजे ते सोल्डर करून केलं जातं आणि 11-12 ग्रॅम मध्ये एक बांगडी बनते, 15 ग्रॅम मध्ये पाटली बनते. कारण ते रव्याला जास्त वजन नसतं, अगदी बारीक ते असतं. त्यात कारागिरी आणि नक्षीकाम करण्याची मजुरीच जास्त असते. साधारणपणे याला मजुरी 14% असते, 12% ते 14% आणि दिसायला खूप छान दिसतं. कारण की त्यात पण दोन प्रकारची पॉलिश होऊ शकतात. रव्याला मॅट फिनिश करू शकता, बाकीच्या बेसला तुम्ही ग्लॉस करू शकता, याला पण बाजूनी तुम्ही ती काणस बांगडी सोल्डर करू शकता. तर अतिशय सुंदर दिसणाऱ्या कलकत्ती बांगड्या आहेत आणि यातला

0: आणखीन एक जो प्रकार आहे
1: हो,
0: तर चोटला नमुना असंच त्याला म्हणतात.
1: बर, चोटला नमुना.
0: चोटला नमुना तर ती कलकत्त्याच्या बाजूनीच बनून येते, म्हणजे त्या भागातून. तर तो जो रवा असतो बारीक बारीक, तर त्या रव्यानी आपली वेणी जशी घालतो आपण केसांची, तसं वेणी घातल्यावर ते पेड असे जे असतात तसे ते रव्यातून क्रिएट केले जातात. आणि साधारणपणे दर एक 2 सेंटीमीटर नंतर एक आडवी रेघ, दर एक 2 सेंटीमीटर आडवी रेघ, किंवा मग सलग ते पेडांचे आकार, असे दोन्ही प्रकार असतात. परत त्यातही 2 प्रकारची पॉलिश होऊ शकतात, की मधला जो रवा काम आहे त्याला

0: डिझाईन केलेलं असतं, त्यात मी सांगितलं असं वेगवेगळी जर पॉलिश केली दोन प्रकारची तर ते स्पार्कल चांगलं होतं, चमकून चांगलं येतं. त्याची साधारण 14% ते 16% मजुरी असते. साधारणपणे दोन बांगड्या आणि आपलं 4 बांगड्या आणि 2 पाटल्या करायचं म्हटलं तर पाटली साधारणपणे 20 ग्रॅमची म्हणजे 40 ग्रॅमची आणि 12-1 ग्रॅमच्या बांगड्या म्हणजे ते साधारणपणे 28 ते 50 ग्रॅम, तर साधारणपणे 70-80 ग्रॅमपर्यंत 4 बांगड्या आणि 2 पाटल्या होऊ शकतात.
1: पुन्हा याच्यात वजनाप्रमाणे
0: आणि त्या त्यावेळेच्या किमतीप्रमाणे मजुरीची किंमत होणार, सोन्याची किंमत होणार, त्याच्यावरचा 3% GST होणार. तर या दोन्ही प्रकारच्या ज्या बांगड्या आहेत कलकत्ती त्या अतिशय सुंदर दिसतात आणि खुलून दिसतात, त्याला एक सौंदर्य आहे त्या बांगड्या.
1: बरोबर. मोडक सर, आज आपण आम्हाला कलकत्ती बांगडी म्हणजे नेमकं काय, त्याचं वैशिष्ट्य काय असतं, त्याची लोकप्रियता एवढी का आहे, या सगळ्याची खूप छान माहिती दिलीत. मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
2: पीएन गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10:21 होत आहेत. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, ओळख बाजारपेठेची.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: फ्रेंड्स, आजच्या डिजिटल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोन तंत्रज्ञान हे विविध क्षेत्रांमध्ये नवे बदल घडवून आणणारं एक प्रभावी साधन ठरलंय. ड्रोनच्या मदतीनं कमी वेळेत मोठ्या क्षेत्राचं निरीक्षण करता येतं, अचूक माहिती मिळवता येते आणि अनेक कामं अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीनं पूर्ण करता येतात. मात्र या ड्रोनचं योग्य संचालन, देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षित ड्रोन टेक्निशियन असणं तितकंच आवश्यक आहे. आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत साताऱ्यातील 20 नाक्यावर सैनिक स्कूल ग्राउंड समोरील चव्हाण करिअर अकॅडमीला, जिथं विद्यार्थ्यांसाठी ड्रोन टेक्निशियनचा व्यावसायिक कोर्स उपलब्ध करून दिला जातो. चला तर मग चव्हाण करिअर अकॅडमीचे शैलेश चव्हाण सर यांच्याकडून या कोर्स विषयी आणि भविष्यातील करिअर संधींबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. नमस्कार सर.
5: नमस्कार
3: सर. मला आपल्या इथं रन होणाऱ्या ड्रोन टेक्निशियन कोर्स बद्दल माहिती हवी होती.
5: नक्कीच. सध्या ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर हा शेतीमध्ये क्रॉप इन्स्पेक्शन, फवारणी, तसेच सर्वेक्षण, बांधकाम, सुरक्षा यंत्रणा, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याकरता वापरले जाणारे ड्रोन जरी वेगळे असले तरी आतमध्ये सिस्टीम बऱ्यापैकी सेमच आहे. या वाढत्या मागणीमुळे प्रशिक्षित ड्रोन टेक्निशियनची गरजही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हीच गरज लक्षात घेऊन आम्ही चव्हाण करिअर अकॅडमीमध्ये एरोटेक ड्रोन्स पुणे यांच्यासोबत मिळून ड्रोन रिपेअर टेक्निशियन कोर्स सुरू केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा कोर्स फक्त आपल्या इथेच उपलब्ध आहे.
3: ग्रेट सर, या कोर्सच्या अभ्यासक्रमाबद्दल काय सांगाल?
5: हा 1 वर्षाचा व्यावसायिक ड्रोन रिपेअर टेक्निशियन कोर्स आहे, ज्यामध्ये 6 महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 6 महिने इंटर्नशिप याचा समावेश आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग कालावधीत ड्रोन टेक्नॉलॉजीची सखोल माहिती दिली जाते. यामध्ये प्रत्यक्ष ड्रोन हाताळणे, ड्रोनची रचना समजून घेणे, त्यातील विविध इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, मोटर्स, सेन्सर्स, फ्लाईट कंट्रोलर, GPS सिस्टीम, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम यासारखे अनेक कॉम्पोनंटची माहिती दिली जाते. त्यानंतरच्या 6 महिन्यांच्या इंटर्नशिप कालावधीत विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या संकल्पना आणि कौशल्यांचा वापर प्रत्यक्ष प्रोजेक्टमध्ये कसा करायचा, विविध तांत्रिक समस्या कशा सोडवायच्या याचा अनुभव त्यांना मिळतो.
3: नाइस सर, हा कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?
5: ड्रोन रिपेअर टेक्निशियन कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याने किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय डिप्लोमा क्षेत्रातील विद्यार्थी देखील हा कोर्स करू शकतात. विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टींपासून प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे ड्रोन क्षेत्राचा अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांनाही हा कोर्स सहजपणे समजतो.
3: अच्छा.
5: ज्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून करिअरच्या नव्या संधी निर्माण करायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा ड्रोन रिपेअर टेक्निशियन कोर्स एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. आम्ही 2015

0: पासून या क्षेत्रात कार्यरत आहोत आणि आमच्या अनुभवातून असे दिसून आले आहे की ड्रोन उद्योग झपाट्याने विकसित होत असलं तरी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. संपूर्ण कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतातच. शिवाय ड्रोन रिपेअरिंग, मेंटेनन्स, सर्व्हिसिंगचा व्यवसाय देखील विद्यार्थी सहज करू शकतात.
1: फॅन्टॅस्टिक. म्हणजे कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी अशा दोन्ही संधी उपलब्ध आहेत तर?
0: हो हो, अगदीच.
1: सर, तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान माहिती मिळाली. मला तुमचा नंबर द्याल?
0: हो, 74 47 34 98 06.
1: 74 47 34 98 06. थँक यू सो मच सर. सो फ्रेंड्स, आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात तुम्हालाही कौशल्यावर आधारित करिअरची दिशा निवडायची असेल तर ड्रोन टेक्निशियन कोर्स हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ड्रोन क्षेत्रात वाढत्या संधींचा लाभ घेत स्वतःचं कौशल्य विकसित करायचं असेल तर आजच साताऱ्यातल्या विसावा नाका इथं असणाऱ्या सैनिक स्कूल ग्राउंड समोरील चव्हाण करिअर अकॅडमीला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 103.1 MHz या FM लहरींवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात.
3: हॅलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
3: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
5: 10 लाख द्या, वाचाल.
3: सर, एवढे कुठून आणणार?
5: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर, 2 लाख
6: काय झालं बाबा?
3: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे
3: ठेवला
6: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क राहा.
9: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
10: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
9: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
10: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
9: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
11: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
9: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
11: होऊ दे ना पूर्ण
9: आमचं बाळाचं स्वप्न.
11: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
12: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
13: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
12: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
13: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
12: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
13: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: विना इंजेक्शन विना पट्टी मोतीबिंदू शस्त्र

0: प्रिया आणि लेन्स रोपॉइंट स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
1: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
0: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94
1: वडूद शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97
0: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
2: एकच कॅम्पस अनेक शैक्षणिक संधी छाबडा एज्युकेशन ग्रुप उत्तम शिक्षण यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य
3: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग फिजिओथेरपी होमिओपॅथी MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली
2: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते
3: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप रायगाव सातारा
2: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900
4: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू
5: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72-94-94-64-64
4: बुकिंग सुरू
6: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:31 होत आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश भट यांची रचना हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आशा भोसले यांच्या आवाजात.

0: सुरेश भट यांची रचना आशा भोसले यांनी गायलेली आपण ऐकलीत.
1: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
0: मंगेश पाडगावकर यांची गीतरचना ऐकूयात, सुरेश वाडकर यांनी गायलेली.

0: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
1: डिप्लोमाला नापास झालात,
2: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे।
1: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची।
2: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
1: तोही मोफत।
2: संपर्क 98220 71571।

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
3: मंदार ट्रेडर्स.com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर.

0: अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804.
1: सुरेश भट यांची रचना संगीतबद्ध केली आहे रवी दाते यांनी आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
1: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
0: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
1: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये,
0: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण, स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3।

0: या फेको मशीन द्वारे
1: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
0: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94
1: वडूद शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97
0: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर।

भारा तांबे यांची गीतरचना आपण ऐकत होतात. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी सातारा केंद्र, सकाळचे 11 वाजलेत. नाट्यसंगीत आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेलं. गायक वसंतराव देशपांडे.

0: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
1: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
0: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
1: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
0: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
3: @64 Avenue 1BHK 2BHK फ्लॅट्स,

0: मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72-94-94-64-64
1: बुकिंग सुरू।
2: अमृत सिद्धी या नाटकातलं पद ऐकूयात प्रकाश गांगरेकर यांच्या आवाजात।

0: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
0: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार।
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70।
2: बालगंधर्व यांच्या पदात ऐकूयात स्वयंवरी या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं पद।

0: डिप्लोमाला नापास झालात?
1: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
0: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
1: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या.
0: तोही मोफत.
1: संपर्क 98220 71 571.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.
4: मानापमान या नाटकातलं पद ऐकूयात. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आहे आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

0: पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: NAC आणि MBA मानांकित KBP मध्ये.

0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

प्रभाकर कारकरी यांनी गायलेले हे पद होतं संन्यस्त खडगे या नाटकातले शंकर बाळाजी शास्त्री यांनी लिहिलेले. आणि आता नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत ययाती देवय्यानी या नाटकातलं कुसुमाग्रज यांनी लिहिलेले पद. स्वतः संगीत देऊन हे पद गायलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले ययाती देव यांनी या नाटकातलं पद आपण ऐकलेत. याबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. १०३.१ MHz या FM लहरींवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. सकाळच्या 11:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत एक ही कलाकार, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कुमार शानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी सहकलाकारांसमवेत गायलेले हे गीत होतं तेरे मेरे सपने या चित्रपटातले. श्रोत्या एक ही कलाकार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकतो आहोत आघाडीचे अभिनेते रणवीर सिंग यांच्यावरील चित्रित काही गाणी. रणवीर सिंग यांचा आज 41वा वाढदिवस आहे. रणवीर सिंग यांच्यावरील चित्रित कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात.

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बँड बाजा बारात चित्रपटाद्वारे 2010 साली रणवीर सिंग यांनी फिल्मी दुनियेमध्ये एंट्री केली आणि पदार्पणातच फिल्मफेअर पुरस्काराचा सन्मानही प्राप्त केला.

रणवीर सिंग यांनी पदार्पणातच स्वतःला सिद्ध केलं की त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. लुटेरा, रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत असे एकसे बढकर एक चित्रपट त्यांनी दिले आणि प्रेक्षकांमध्ये आपलं विशेष असं स्थान निर्माण केलं.

रणवीर सिंग यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बाजीराव मस्तानी, पद्मावत, गली बॉय, 83 अशा अनेक चित्रपटांसाठी उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार तर इफा पुरस्कार प्राप्त केले आहेत. वाढदिवसासोबतच त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊयात आणि ऐकूयात कार्यक्रमात शेवटी हे गीत.

एक ही कलाकार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण आजच्या काळातील आघाडीचे अभिनेते रणवीर सिंग यांच्यावरील चित्रित काही गाणी ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत होतात.

103.1 मेगाहर्ट्झ या एफ एम लहरींवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ट्यून केलं आहे. दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ हा गृहिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तदनंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुरुवातीला वनिता मंडळ हा गृहिणी

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: रसिका नमस्कार. आपल्या मधुर स्वरातून सहज तुला गुपित एकच सांगते दुपारी असं गाणाऱ्या आणि सांग कधी कळणार तुला असा प्रश्न केल्यावर धुंदणाऱ्या सुरातला अर्थ रसिकांना उलगडून सांगतात तेव्हा आपल्या मनीचा मोर नाचू लागतो. केशवा माधवाच्या नामातला गोडवा गात सुमनताई मन करारे प्रसन्न प्रत्यक्षात आणतात. असावे घरते आपुले छान आणि घरहीच राजधानी अनुभवतात. आपल्या गाण्यातून प्रेम जिव्हाळा मातृत्व दुःख कष्ट त्याग वेदना भक्ती अशा सगळ्या भावना ज्यांनी सार्थपणे समर्थपणे मांडल्या अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेलं आहे मंगलाताई खाडिलकर यांना. नमस्कार मंगलाताई.
2: नमस्कार.
1: निवेदनाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव म्हणजे मंगलाताई खाडिलकर. पत्रकारिता लेखन आणि निवेदन अशा तिन्ही प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या शब्दलालित्याने आपल्या वाणीतून अनेकांना आनंद दिला अशा मंगलाताई खाडिलकर त्यांनी एकपात्री आणि सांगीतिक कार्यक्रम देशविदेशामध्ये सादर केलेले आहेत. आणि भाग्ययोग म्हणजे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या तिघींसोबत मंचावरती कार्यक्रम करण्याचा योग ज्यांना आला अशा मंगलाताई. त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत ही आपलीच माणसं सुमन सुगंध स्वर प्रभाकर आणि एक मनोहर कथा अशी चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालीत. आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. आज खूप आनंद होत आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आल्या आहात. आजचा आपला विषय आहे सुमन सुगंध
2: अगदी जिव्हाळ्याचा.
1: सुमनताईंचा सहवास लाभणं त्यांची भेट होणं हा आयुष्यातला एक अपूर्व योग असावा नाही?
2: अगदी खरंच आहे. काय होतं की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम मी करत जात होते आणि ते करण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांचा गायक गायिकांचा कवींचा गीतकारांचा अभ्यास होत होता आणि त्यात अपूर्णता अशी जाणवत होती की सुमनताईंचा विषय निघाला की अगदी मर्यादित अशी माहिती उपलब्ध. आता त्याचं काय करायचं? मोजके चार पाच कुठेतरी खूप जुन्या काळात छापून आलेले लेख एवढ्या भांडवलावर आपण रसिकांसमोर कार्यक्रम पूर्णत्वानं सादर करू शकत नाही ही एक खंत होती. आणि मग सुमनताईंचा पत्ता मिळवणं, त्यावेळेला त्या खारमधल्या आनंद इमारतीतल्या एका प्रशस्त अशा फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी तसं जवळजवळ या क्षेत्रापासून संन्यास घेतलेलाच होता आणि ही निवृत्ती त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारली आहे हे मला माहीत होतं. कुठेतरी त्यांच्या गाण्यांची संकलित केलेली पुस्तकं मिळत होती पण या सगळ्याला कुठेतरी एकदा तपास

0: तपासणी झाली पाहिजे. तोपर्यंत आपण अत्यंत आत्मविश्वासानं तो कार्यक्रम सादर करू शकत नाही ही माझी खंत होती. आणि म्हणून मी त्यांना भेटायला गेले. तर न सांगता भेटायला गेले कारण जो फोन नंबर माझ्याकडे होता तो कुणी उचलतच नव्हतं.
1: अरे बापरे.
0: आता न सांगता गेल्याबद्दल थोडासा त्यांना नाराजी होती. बऱ्याच वेळ ते आले नाहीत पण आम्ही ठिय्या देऊन बसलो होतो तेव्हा त्यांना यावं लागलं. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आता लेखीकडे चालली आहे आणि तुम्हाला माहितीये की मी आता या क्षेत्रातून जवळजवळ निवृत्ती घेतलेली आहे तर मग आता मला कशाला काय विचारताय तुम्ही. आता लेकीकडे जाऊन येते अमेरिकेला आणि मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू असं म्हणून त्यांनी बोलवण केली. आता हा बोलवणीचा प्रकार नंतर साधारण एक 3-4 वेळा घडला. त्यावेळेला एका मी आता इथं सांगायला हरकत नाही की त्या चित्रापूर सारस्वत समाजाच्या आहेत आणि माझं माहेरही त्याच समाजाचं. एकंदरीतच सारस्वत समाजासाठी काम करणारी अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे आयएसको. त्यांना सन्मानित करायचं होतं. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले.
1: अच्छा.
0: गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना द्यायचा होता आणि पोहोचले त्यांच्याकडे. त्याला त्या आल्या होत्या पण पुन्हा एकदा तसंच की आता कशाला पुरस्कार मी स्वीकारू, काय केलंय मी एवढं, गाणी मिळाली मी गात गेले मला नाही फारसं, असं करून त्या सगळ्यात त्यांनी रस दाखवला नाही. बरं बघते मी येऊ शकले तर येईन तुमच्या कार्यक्रमाला असं म्हणाल्या त्या आणि आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी ना काल माझी बीपीची गोळी चुकून मी दोनदा घेतली आणि नंतर मला थोडासा त्रास व्हायला लागला. मी म्हटलं मान्य आहे तुमचं, आमचा सगळ्यांचा थोडा विरस झाला. सुमनताई भेटायला आले तर चालेल का? मी काही रागवलेले नाही एवढं त्यांनी बघितलं आणि रागवून मी करणारच काय होते. पुन्हा एकदा भेटायला गेले आणि परत अशीच विनमुख होऊनच येत होते. त्यावेळेला मी एक म्हटलं वाक्य, म्हटलं तुमच्याबद्दल इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की नंतरच्या पिढ्यांना सुमन कल्याणपूरांनी काय केलंय, सुमन कल्याणपूर कोण हे माहीत असायला हवं.
1: बरोबर.
0: तर जितके उपलब्ध लेख आहेत ते अपुरे पडतील सुमनताई, कुठतरी तुम्ही बोलायला हवं असं मी म्हटलं. बरं बोलेन. आणि लगेचच दिवाळी येत होती त्यामुळे दिवाळी अंकाच्या साठी एक मुलाखत घ्यावी अशा विचारांनी मी पुन्हा लगेच त्यांच्याकडे गेले. आपले प्रयत्न सोडायचे नाहीत.
1: तुम्ही किती तळमळीने करत होतात हे त्यांच्या लक्षात आलं.
0: त्यांच्या लक्षात येत होतं
1: मनापासून आहे
0: असं मिटून घेतलेलं असताना सहस्र दल कमल
1: कोशात स्वतःला
0: तशा होत्या त्या. आणि त्यांना बिलकुल उमलायचं नव्हतं असा सगळा त्यावेळच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रकार होता. पण मी एक वाक्य त्यांच्याशी एका भेटीमध्ये बोलले होते की जर तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली नाहीत तर पुढच्या पिढ्यांना अत्यंत त्रोटक स्वरूपात तुमची माहिती उपलब्ध होईल. कारण त्यावेळेला गुगल यूट्यूब हे प्रकार नव्हते त्यामुळे माहितीचा विस्फोट या काळाच्या पासून आपण दूर होतो. आणि आता झालं, त्यांनी मला दया येऊन मुलाखतीसाठी वेळ वगैरे दिली.
1: बर.
0: आणि त्याच दिवशी मी त्यांना फोन केला कारण बाबा आज मी सकाळी 11:30 वाजता तुम्ही सांगितलंय तसं येते तुमच्याकडे. तशी त्या देवाची पूजा करत बसल्या होत्या.
1: बर.
0: त्यांची देवी आहे दुर्गा परमेश्वरी, तिची पूजा करत होत्या. आणि त्या फोनवर आल्या त्याही नाईलाजानं पूजेतनं उठून आणि मला म्हणाल्या काय बाई असं होतंय की देवी कौलच देत नाहीये हो, त्यामुळे आजची मुलाखत आपण रद्द करूया. त्यावेळेला मात्र माझा संयम थोडा सुटला आणि मी त्यांना म्हटलं अरे चा असं कसं झालं, तुमच्या देवीची आमची देवी बहीण आहे आणि या बहिणीनं मला सकाळीच कौल दिलाय की अतिशय सुंदर होणार आहे मुलाखत. तर म्हटलं काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय, तुम्ही विचारता का परत तुमच्या देवीला.
1: अच्छा.
0: तर यातला उपरोध कळणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्या एकदम गप्प बसल्या, पुढच्या वर्षी बघू. म्हटलं पुढच्या वर्षी हाच विषय नसतो दिवाळी अंकाला. थोडक्यात मुलाखत घेऊ शकले नाही.
1: पण म्हणजे असा नकारामागून नकार
0: हो
1: येत होते. त्यांची मानसिक
0: 2003 त्याच्या आधी 2-3 वर्ष असं सारं चाललेलं होतं. आणि एका भेटीमध्ये मात्र त्यांचे पती नंदाजी बाहेर आले आणि म्हणाले की सुमन उद्यापासून तुम्हाला मुलाखत देतील, लिहायला सुरुवात करा. आणि तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मध्ये थोडे दिवस गेले कारण त्यांनी आनंद इमारतीतून खारच्या कृष्णा हाइट्स मध्ये आपलं बस्तान हलवलेलं होतं आणि प्रत्येक गोष्ट टापटीप जागच्या जागी. ते सगळं घर त्यांच्या सौंदर्य दृष्टीला अनुकूल लागल्याशिवाय त्या दुसऱ्यात लक्ष घालणार नाही.
1: अच्छा.
0: पण झालं बुवा.
1: वा.

0: मंगलाताई, खरोखर तुमच्या आयुष्यात सुद्धा रेक्षणांच्या संगतीने मी अशी भारावले असा काळ पुढे सुरू झाला का सुमंताईंच्या सहवासात?
1: अगदी. म्हणजे जी गायिका, तिचा मधुर स्वर, शब्दांच्या बरोबरचा त्यांचा जो काही एक सहयोग असायचा त्यांच्या स्वरांचा, भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, आणि काय म्हणतो आपण की एक जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर, आणि त्यातली मधुरता आणि तिच्या ज्या वेगवेगळ्या परी त्या गाण्यांमधनं त्या त्या भावनेप्रमाणे भेटायच्या, त्यावर अतिशय प्रेम केलेलं होतं म्हणून तर मी त्यांचा असा पाठपुरावा केला. आणि मग आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. बोलणं तसं सोपं नसतं, कारण ज्या माणसांनी आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतलेल्या असतात ना, म्हणजे खरं तर असं पाकळी पाकळीनं आपल्याला त्याला उमलवतच न्यावं लागतं.
0: आणि त्यातून एवढं मोठं पुस्तक तुमचं पुढे आकाराला आलेलं आहे, 150-200 पानांचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या गाण्यांची सूची पण आहे.
1: हो,
0: छायाचित्र
1: आम्ही सुधारत नेली सूची.
0: अच्छा.
1: कारण पहिल्यांदा तर तसं काही उपलब्ध नव्हतं. त्यांची डायरी मागितली तर त्या डायरीचा उपयोग फारसा होईना, कारण एक गाणं त्यांनी गायलेलं असायचं आणि नंतर ते गाणं दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेतलेलं असायचं. अशीही अनेक गाणी होती जी त्यांना आठवत नव्हती. 13 भाषांमध्ये 3,500 चित्रपट गीतं आणि गैरफिल्मी गीतं, आणि त्यातही सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत.
0: वा,
1: अशी सगळी त्यांची संपदा ही त्यांनीच त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना असं पटकन आठवायचं नाही की ह्या चित्रपटासाठी आपण हे गायलंय, हे का आता मी खोडून टाकलं ह्यातनं, असा विस्मरणाचा सुद्धा, कारण बराच वेळ त्याच्या
0: काळ गेलेला होता.
1: हा, लक्ष दिलेलं नसल्यामुळे आमचं काम तसं कठीण होतं. आणि सुमनताई जितक्या मितभाषी आहेत तितकंच त्यांना अशा संवेदनशील आहेत, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला नेहमी लागायच्या. त्यामुळे एक बाईला त्रस्त करणारे दोन विषय असतात, एक म्हणजे नवऱ्यानं मनासारखं न वागणं, आणि घरात स्वयंपाकाला आणि काम करायला येणाऱ्या बाईनं आपल्याला त्रास देणं असं आपल्याला वाटत राहणं. या दोन गोष्टींमध्ये त्या इतक्या रमलेल्या असायच्या. मला बोलवण्याची वेळ सुद्धा इतकी चमत्कारी, 3:45.
0: अच्छा.
1: तुम्ही 3:45 या, म्हणजे आपण 3 बोलायला घेऊया असं त्या म्हणायच्या. आणि गेल्यानंतर पहिली 15 ही अशीच असायची की नवरा कसं माझा ऐकत नाही, आणि बघा ना किती मी तिला शिकवलं तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
0: त्या स्वतः मला वाटतं पाककला निपुण होत्या ना
1: अत्यंत. म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच ती चव असते. साधं काही केलं तरी

0: त्यातून अमृतच जन्माले.
1: तुम्हाला त्यांच्या हातचं काही चाखता आलं?
0: पुष्कळ.
1: अच्छा.
0: म्हणजे साधी समुद्र मेथी मिळते ना, त्या समुद्र मेथीची दह्यात घालून त्या कोशिंबीर करायच्या.
1: अच्छा, बर.
0: आणि तिला वाफ किती द्यायची, एक द्यायची की अर्धी द्यायची, इथपासून त्यांचे सगळे हिशेब चाललेले असायचे. फोडणी कुठल्या तेलाची द्यायची, त्याला द्यायची की न द्यायची, दही कसं हवं, त्यात साखर घालायची की न घालायची, ह्या सगळ्याचे त्यांचे आडाखे इतके सुंदर की त्यांनी केलेला प्रत्येक प्रकार.
1: मला वाटतं परफेक्शनिस्ट होत्या.
0: परफेक्शनिस्ट,
1: त्यामुळे ते व्यवस्थितच झालं पाहिजे नेटकं असा एक
0: घर. किती सुंदर, अतिशय कलात्मक. मग त्या सेंटर टेबलवर किंवा बाजूच्या कपाटांवर जी काही नक्षी आहे जी करणार सुतारच, कोरीव काम, पण त्यानं कुठली नक्षी काढावी ते काढून सुमंताई देणार.
1: त्या मुळात चित्रकार पण
0: हो, आणि शिल्पकार जोगांच्या शेजारी, म्हणजे लहानपणी जोगांचेही संस्कार आहेत त्यांच्यावर, की रेषा कशी काढायची किंवा ब्रशचा फटकारा कसा गेला पाहिजे सहज, स्केच कसं काढायचं, त्यासाठी पेन्सिल कशी धरायची, इथपासून त्यांना धडे मिळालेले आहेत. बरं, शिक्षण अर्धवट राहिलं होतं कारण त्या घरातल्या मोठी मुलगी, त्यामुळे घरची जबाबदारी त्या काळामध्ये मुलीवर असायची, आणि त्यामुळे त्या जे जे स्कूलला फाटला गेले. पण तिथं टर्पेंटाईनची अलर्जी, त्यामुळे हात चालला पोर्ट्रेट्स, स्केचेस,
1: उत्तम
0: निसर्ग चित्र अत्यंत उत्तम त्या काढतच गेल्या, पण ते तिथं थांबलं. गळा गोड होता त्यामुळे त्या सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये सुद्धा गाणारी मुलगी. आणि मग त्यावेळेला छोटे छोटे क्लासेस असायचे, कधी तावडे बुवा शिकवायला येतात, कधी नवरंग नागपूरकर शिकवतायत, कधी खासाहेब अब्दुल रहमान खान शिकवतायत, मग त्यांच्याकडे थोडे दिवस गेलं, थोडे दिवस नृत्याच्या क्लासला गेलं. असं स्वातंत्र्यपूर्व काळातलं बंधनात असलेलं पण तरीही कलाभिमुख असं बालपण त्यांना मिळालं.
1: किती छान उलगडताय तुम्ही हे, म्हणजे सुरांचं देणं असं प्रत्येक गुरूंकडनं त्या घेत गेल्या, आत्मसात करत गेल्या, वेचित गेल्या असं म्हणून.
0: आणि यशवंत देव पण त्याच्यात.
1: अच्छा.
0: की त्यांचा तिथं ग्रँड रोडला क्लास होता, तर त्यालाही ही मंडळी जात होती. आणि मग क्लासहून आल्यानंतर काय करायचं, तर देवांनी शिकवलेली भावगीत आहेत ती भावगीतं कुठं बसून गायची, तर पाण्याच्या टाकीवरती.
1: अरे,
0: त्या जिन्यावरनं चढायचं आणि त्या टाकीवर त्यांची मैत्रीण सुमन बलसे आणि त्या अशा बसायच्या आणि गायच्या. मग तिथं आवाज एकदम छान गोड लागायचा.
1: वा, ही आठवण सुमनताईंनी तुम्हाला
0: सांगितलेली आणि ती पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीपासून आपल्याकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि रेडिओ प्रत्येक घरात नसायचा, त्यामुळे दूरवरच्या रेडिओवरून ऐकू येणारी गाणी, शेजाऱ्याच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर वाजणारी गाणी, ही त्यावेळेची संपदा.
1: अच्छा.
0: मग ते ऐकायचं, आपोआप पाठ व्हायचं, मग ते आपल्या घरी 24 तास गुणगुणत बसायचं, नाहीतर चित्र रेखाटताना ते म्हणत बसायचं.
1: वा,
0: आईला मदत करायची, त्यामुळे आईच्या पाककलेचा सगळा वारसा सुमनताईंकडे आला. आणि दुपारच्या वेळेला आराम करायचा नाही, आळसा व्हायचं नाही, झोपायचं नाही. मग काय, तर विणकामाचे, भरतकामाचे सगळे प्रकार शिकायचे. टॅटिंग, निटिंग हे सगळे सुमनताईंचे शब्द.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं शिकल्या त्या.
1: नवल वाटतं ना, म्हणजे किती वेगवेगळ्या कला त्यांना
0: अवगत होत्या. आणि हिरवा हात, एखादं बी त्यांनी टाकलं कुंडीमध्ये की त्याचं रोप होणारच असा हिरवा हात. आणि फुलांवर मनसोक्त प्रेम. त्या नेहमी म्हणायच्या की मी गाते ना, त्यावेळेला मला डोळे मिटून असं जर मी ते शब्द गात गेले तर मला रंग दिसतात.
1: वा,
0: असं म्हणायच्या. आणि त्यात यत्किंचितही अतिशयोक्तीने अशी त्यांची एक चढ एक सुंदर गीतं त्यांनी गायलेली आहेत.
1: खरे म्हणजे कल्पना कलाकाराची ही सुद्धा, हे विश्व किती मोठं, किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती आपल्याला त्यांच्या या वाक्यातून येऊ शकते.
0: आणि त्यांच्यासारख्या कलावतीला कला अशा वेगळ्यांनी करतायत. त्यांची चित्रकला, त्यांची रंगकला किंवा त्यांचं गाणं, त्यांचं झाडं लावणं आणि झाडातनं वेगवेगळी फुलं फुलवणं, हे सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे.
1: एकातून एक उमलत जाणं
0: सश्रद्ध अत्यंत.
1: अच्छा.
0: कोमल मनाच, त्यांची वृत्तीही कोमल, मनही कोमल, आणि त्यामुळे त्यांच्या स्वरामधलं माधुर्य, ती कोमलता, सात्विकता, हे त्यांच्या गाण्यात उतरली आहे.

0: मंगलाताई, तुम्ही आज सुमनताईंच्या आठवणी अत्तर क्षणांचा दरवळ आमच्या रसिकांपर्यंत सुद्धा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय. पण पुस्तक लिहिणं हे मात्र, लिखाण हा आणखी वेगळा भाग. मुळात या आठवणी त्यांच्याकडनं गोळा करणं हे सुद्धा अत्यंत कष्टसाध्य झालं असेल.
1: कारण त्यांच्या आवाजाचं जसं वैशिष्ट्य आहे ना की तो निर्भर आहे आणि तरीही संयत आहे, तसंच त्यांच्या मनाचं आहे की त्या बोलतात पण नंतर त्यावर विचार पण करतात. एक तर त्या विचारपूर्वकच बोलायच्या. बघा, मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं, तर ते बोलल्यानंतर त्या असा विचार करायच्या की माझ्या या बोलण्यानं काही वादळं तर उठणार नाहीयेत,
0: कोणी दुखावलं
1: तर जाणार नाही, मग या वयात कुणाला कशाला दुखावू मी, असं म्हणत माझ्याकडनं त्या आदल्या दिवशी बोललेलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या. म्हणायच्या की हे नको, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया, असा त्यांचा तो स्वभाव होता. आणि एखादी व्यक्ती आपल्या बालपणात रमते बघा, तसं मला नेहमी वाटायचं की आरंभीच्या दिवसांमध्ये त्या एखाद्या लहान मुलीसारख्या सतत रमत राहिल्या आणि एक स्वप्नील असं जग होतं ते त्यांच्या बालपणीचं, तेच त्यांनी त्यांच्या अवतीभोवती असं कोळशासारखं वापरलं. मग ढाक्यामध्ये आपल्या वडिलांबरोबर राहत असतानाची बंगली, न त्या काळातलं वातावरण, म्हणजे गुलाबाची झाडं असून सुद्धा ती इतकी उंच असायची की त्यांचे वडील आधी उंच आणि त्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ती फुलं दिसायची, अशा तऱ्हेची ती बाग. म्हणजे बघा, मग तिथं ती नन आठवतेय, मग त्या नननी वाजवलेला शाळेतला तो पियानो आठवतोय, मग आपण सेंट कोलंबामध्ये गायलेली गाणी आठवत आहेत, मग त्याच्यानंतर माणिकबाईंचं कौशल्यचा राम, मग ज्योत्स्नाबाईंचा क्षण आला भाग्याचा, मग जोहराबाई अंबालावाली, मग नूरजहां, मग सुरैया यांची गाणी, हे सगळं आठवण्याच्या त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये त्या मला पूर्ण रमवून टाकायच्या. आणि मग एक दिवशी एक आठवण आली अशी, सुगंधी दरवाजा म्हणतो ना असं, दरवाजा उघडल्यानंतर असा सुगंध यावा, तशी म्हणाल्या एकदा कळलं की आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये लताबाई येणार आहेत. लताबाईंचं नाव त्यावेळेला झालेलं होतं आणि मी शाळकरी मुलगी, कुठेतरी तिथे सत्यनारायणाची पूजा होती कोणाकडे तरी आणि संध्याकाळी तीर्थप्रसादाला लताबाई यायच्यात म्हटल्यानंतर उत्सुकतेनं त्यांना बघायला 4-5 वेळा त्या मॉडेल हाऊसच्या जिना खाली उतरल्या, परत चढल्या, परत खाली उतरल्या, परत चढल्या, एक दृष्टिक्षेप मिळावा म्हणून. आणि मग मंगू चित्रपटाचं गाणं, जो खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट आहे.

0: मोहम्मद शफी त्याचे संगीतकार. तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांचं नशीब असं की बेला मुखर्जी आणि हेमंत कुमार यासारखे गायक फक्त हमिंग साठी म्हणजे गुणगुणण्यासाठी म्हणून तिथं उपस्थित आहेत.
1: अच्छा.
0: सुमनताईंचं वय किती लहान ते त्यांचं पहिलं पार्श्वगायन आणि गाणं कसं होतंय हे ऐकायला म्हणून तिथे योगायोगानं लताबाई सुद्धा उपस्थित.
1: वा.
0: आणि छान गायलंस असं त्यांनी त्यांना दाद दिलेली आहे. इतकंच नव्हे तर रेकॉर्डिंगला उशीर झाला म्हणून त्यांच्या घराकडे अगदी जवळ त्यांना सोडून मग त्या पुढे गेलेल्या आहेत
1: लताबाई.
0: लताबाई त्यामुळे पारस्परिक आदर स्नेहभाव हा माझ्या अंदाजाप्रमाणे दोघींनीही जपलेला आहे. बाकी हे क्षेत्र व्यावसायिकच असतं.
1: अगदी. आणि पुढे लता मंगेशकर पुरस्काराने सुमनताईंना सन्मानितही केलं गेलं
0: आणि तो दोनदा मिळालाय त्यांना. महाराष्ट्र शासनानेही दिला आणि मध्य प्रदेश शासनानेही दिला.
1: आणि किती ना म्हणजे दोघीही एकाच क्षेत्रामध्ये
0: हो
1: पण एकमेकींविषयीचा आदर स्नेह.
0: मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही त्रिवेणी आहे ह्याचा मी पुनरुच्चार करीन की लताबाई आशाबाई जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे अक्षय गाणे अभंग गाणे गाणे हे गाणे तो एक स्वर्गीय सूर आहे.
1: अगदी.
0: तो जितका मधुर आहे तितकाच तो तीक्ष्ण आहे. रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या सुराचा दरवळ असं म्हणतात पसरतो त्याला सगळ्यांनी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत. तो एक युगधर्माचा स्वर म्हणून मानला गेला.
1: वा.
0: त्याची मधुरता तीक्ष्णता कुठल्याही सप्तकामधलं त्याची जी एक ऊर्जा आहे त्या स्वराची लता स्वराची ती अगदी वेगळी आहे. आशाबाईंचा अधिक लवचिक अधिक ऊर्जावान जीवनाचे सगळे रंग आकळणारा आणि कुठल्याही क्षणी मातीतून उगवून मेघापर्यंत जाऊन पोहोचणारा असा तो एक वेगळा स्वर आहे. आणि सुमनताईंची जी सुमन शैली आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की लाघवी नैसर्गिकरित्या मधुर कमी तीक्ष्ण कोमल आत्मभान जागृत ठेवणारा मगाशी वापरलं तेच की निर्भर तरीही संयत आणि कुठल्याही सप्तकात पोहोचताना ती मधुरता आणि तिची परी किंवा तिची जी प्रत आहे ती कायम ठेवताना कमी तीक्ष्ण असलेला असा हा स्वर आहे. तो लवचिक आहे तो भावदर्शी आहे पण तो

0: मंगला ते सुमनताईंच्या बालपणापासून ते त्यांच्या पहिल्या गाण्यापर्यंत, तर याच क्रमाने काही तुमचा संवाद होत नसेल ना की कसंही आठवेल त्या?
1: नाही, आठवेल तसं बोलायच्या त्या. आता मधूनच सांगायच्या की पाहते सदा देवा असं यशवंत देवांकडे गायलेलं पहिलं गाणं होतं.
0: बर,
1: केशवराव भोळेंनी आकाशवाणीच्या संगीतिकेसाठी माझा आवाज वापरला होता. आठवण येईल तसं त्या बोलायच्या, ते लिहून घ्यायचं, पुन्हा एकदा ते त्यांच्याकडनं तपासायचं, पुन्हा पुन्हा तपासायचं. त्या काही विस्मरणात, कारण विस्मरण बऱ्याच गोष्टींचं झालेलं होतं, एकदा अशी त्यांची ती लय लागली ना की मग मला हे गाणं आठवत नाही असं म्हणणारे सुमनताई सुद्धा अचानक पावसाचे थेंब आल्यानंतर मोर कसा पिसारा सगळा उभारून नाचू लागतो तसं त्यांना सगळं आठवायचं. त्यामुळे तीव्र अशी स्मरणशक्ती होती त्यांच्याकडे, पण वापरायचंच नाही आपल्याला काही, आता हे आठवायचंच नाही आपल्याला काही, असा एक प्रकार होता. शुक्राची चांदणी हा सहज बोलता बोलता मॉडेल हाऊस मध्ये चित्रपटाची घोषणा झालेली होती आणि त्यातलं यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं हे त्यांचं खरं पहिलं गाणं.
0: अच्छा.
1: प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे तेही आहे आणि नको तेही आहे, हेही त्यांनी मला सांगितलं होतं, ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
0: तुमच्या ह्या पुस्तकाला मला वाटतं प्रस्तावना यशवंत देव साहेबांची आहे
1: आणि अशोक पत्कींनीही
0: लिहिलंय. होय,
1: कारण अशोक पत्की असं म्हणतात की माझं सगळं संगीतकार म्हणून जे जीवन आहे त्याआधी त्यांचा पेटीवादक, मग त्यांचा सहगायक, मग गायक म्हणून त्याच्या स्थान, आणि त्यानंतर घाबरत घाबरत मी पण चाली करतो असं त्यांनी म्हणणं, आणि त्यानंतरचा जो सगळा गीतांचा प्रवास आहे.
0: आणि सुमन कल्याणपूर यांची आकाशवाणीसाठी आम्ही ज्या वेळेला मुलाखत इथे ध्वनिमुद्रित केली होती, माझंही भाग्य ते की ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं, त्यांना ऐकता आलं.
1: तर पहिल्या गायिका आहेत परदेशी जाणाऱ्या, म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या गायिका आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज, न्यू गिनी, त्याच्यानंतर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळात दौरे केले. दरवर्षी दौरे असायचे हे. त्यावेळेला अशोक पत्के की जे अनेक वाद्य वाजवणारे, त्याच्यानंतर अनेक वाद्यांवर जशी हुकूमत तसाच गोडगळा आणि सारखं गाण्यात मग्न असलेलं असं हे व्यक्तिमत्व. आणि त्याच वेळेला त्यांनी म्हणजे 1956 पासून आपल्या मराठी चित्रपटांमध्ये पण त्यांनी गायला सुरुवात केलेली होती. हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवास 1953-54 पासून सुरू झालेला होता. आणि दशरथ पुजारींसारखे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेले उमेदीचे असे संगीतकार, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदाघरी नंदनवन फुलले हे त्यांनी HMV साठी गाऊन घेतलेलं होतं. आणि असं सगळं सुमन हेमाडी हे नाव पुढे आलं, पुढे कल्याणपूर झालं, हा सगळा प्रवास सुरू होता. दशरथ पुजारी एका मागोमाग एक गाण्यानं चाली देत होते, पण ही माणसं ना त्या काळामध्ये एकमेकांच्या निर्मितीचे साक्षीदार होते. त्यामुळे गाण्याबद्दलच्या ज्या सगळ्या म्हणजे बैठका व्हायच्या त्या सुमनताईंच्या घरी व्हायच्या, आनंदी भारतीमध्ये. आणि शेजारी कोण तर पंडित हरिप्रसाद चौरासिया वरती राहणारे.
0: बरं,
1: त्यामुळे हरीला पण बोलवा रे असं म्हणून आत्ताच्या आपल्या पंडित हरिप्रसादजींना बोलवलं जायचं. मग आता दशरथ पुजारींनी चाल कशी लावली तर अशोक ये हा तू मदतीला असं म्हणून अशोक पत्की पण तिथं हजर, स्वर संयोजन करणारे प्रभाकर जोग पण तिथं हजर. आणि या सगळ्यांना चाल शिकण्याच्या आधी गरम गरम भजी काढून देणारे सुमनताई स्वयंपाकात दंग आणि नंतर येऊन चाल शिकतायत, इतकं सुंदर
0: हे सगळं सहज वातावरण त्या काळात.

0: होतं आणि हा उत्तम उत्कृष्ट असा योग म्हणायला हवा नाही का ही सगळी स्वर प्रभावी मंडळी अशी एकत्र.
1: आणि नंदाजी असायचे त्यात आणि नंदाजींनी आणि सुमंताईंनी असं आपल्या आपल्या ठरवलेलं असायचं की आपल्याला आता भक्तिगीतं हवी आहेत किंवा आपल्याला भावगीतं हवी आहेत. मग दशरथ पुजारी निवडायचे आणि त्यांना दाखवायचे आणि मग अर्थातच ते सुंदरच निवड असायची आणि मग ती गीतं व्हायची. तर त्यांचं एक वाक्य आहे सुमंताईंचं की माझ्या बरोबर रेकॉर्डिंगला आधी हजर राहणारे माझे वडील ज्यांची प्रचंड इच्छा की पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असा आपल्या मुलीचा आवाज आहे. आणि पार्श्वगायन करायला लागल्यानंतर आणि कल्याणपूर झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की एखाद्या वेलीसारखं आपण ओठंगून असावं आणि म्हणून ही माझीच मागणी असायची की माझ्या नवऱ्यानं त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सना किंवा त्याच्या बैठकांना असावं. त्या असं म्हणायच्या की मी एक गृहिणी पहिल्यांदा पत्नी माता आणि गायिका ह्या सगळ्या भूमिका एका वेळेला जगताना प्रत्येक भूमिकेला मला न्याय द्यावासा वाटायचा आणि तो मी माझ्या परीनं देत होते.
0: म्हणजे त्या काळातल्या सुपर वुमन असं म्हणायला हवं नाही का.
1: सुपर वुमन गाडी काय फर्स्ट क्लास चालवायच्या.
0: अच्छा.
1: आणि सारखं लक्ष कशात तर मुंबईत कुठं प्रदर्शन भरलंय कोरीव वस्तूंचं हातमागाचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंचं गुलाबाचं.
0: अच्छा.
1: या सगळ्या प्रदर्शनांना गाडी काढून त्या मुलगी असेल तर मुलीसोबत कधी एकट्या अशा त्या जायच्या आणि ते प्रदर्शन दिवसभर त्या प्रदर्शनांमध्ये फिरणं आणि त्याची मग परदेशाहून काही पुस्तकं मागवणं त्याची अधिक माहिती घेणं विणकामाचे वेगवेगळे नमुने. पूर्वी अशी झुळझुळीत गुळगुळीत कागदाची पुस्तकं असायची महाग मिळायची त्यांनी ती जमवलेली आहेत.
0: अच्छा.
1: आज तो गठ्ठा अगदी शेवटपर्यंत प्राणपणानं जपलेला आहे आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना आपण काय करावं दिवस कसा घालवावा मनाला येणारं नैराश्य घालवावं कसं त्या काळात सुमंताई म्हणायच्या नैराश्य काय असतं मला नाही माहिती. एकदा एखादी गोष्ट नजरेआड मी केली मना आड केली की मी परत त्यात घुटमळत नाही. हे आपल्याला का मिळालं नाही असा मी विचार करत नाही. और जगात मंगलताई करण्यासारखं किती छान आहे बघा ना. मी झाडं लावली छान त्यांची निगराणी केली मी केक केले मी पाव केले काय करायच्या हो.
0: पण हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं हेही त्यांना जमत होतं.
1: नंतर जमायला लागलं. आधी त्याचा त्रास झाला आणि हे क्षेत्र आता नको हे सोडायची वेळ आली आहे असं 80s त्यांना वाटलं म्हणून त्या त्यातनं बाहेर आल्या. पण तोपर्यंत हिंदीतल्या नवोदित किंवा ज्यांना फारसं नाव नाही अशांकडून शंकर जयकिशन नौशाद आर डी बर्मन एस डी बर्मन कल्याणजी आनंदजी लक्ष्मीकांत प्यारेलाल बप्पीदा रोशन साहेब यांच्यापर्यंत सगळ्यांकडे त्या गायल्या. किंवा दत्ताराम की ज्यांनी 14-15 चित्रपटासाठी त्यांच्याकडनं गाऊन घेतलेलं आहे त्यामुळे एन दत्ता हे एक नाव हे विसरताच कामा नये. जसं मराठीमध्ये वसंत प्रभू वसंत पवार सुधीर फडके इथं पण एन दत्ता आहेतच तिथं तर ही सगळी माणसं आहेतच. म्हणजे या सगळ्या राम कदम आहेत विश्वनाथ मोरे आहेत तर दशरथ पुजारी श्रीनिवास खळे यशवंत देव या सगळ्यांकडेच अशा त्या आपोआप आपोआप गात गेल्या. पुढे अशोक पत्कींकडे गायलेले आहेत
0: सगळेच मोठे मोठे संगीतकार आणि सगळ्यांना सुमंताईंचा आवाज आपल्या गाण्यांसाठी असावा असं
1: वाटत होतं. आणि ते करताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आता या व्यवसायात राहणं फारसं आनंददायी नाही जे अनुभव येत आहेत ते कदाचित फार अप्रिय येत आहेत असं त्यांना जेव्हा वाटलं त्यावेळेला त्या त्यातून बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी गाणं कमी केलं याचा अर्थ त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर गेल्या होत्या असं नाही. मधूनच कोणीतरी त्यांना बोलवत होतं त्या जात पण होत्या. आणि मग 94 कमलाकर भागवतांच्या अभंगांच्या किंवा भक्तिगीतांच्या माध्यमातून अष्टविनायक गीतांच्या माध्यमातून त्या पुन्हा आल्या रसिकांसमोर.
0: बरं.
1: आणि प्रभाकर जोगांनी त्यांचीच अवीट गोडीची गाणी हे त्यांच्याकडनं पुन्हा एकदा गाऊन घेतली.
0: कम बॅक.
1: हो कम बॅक. जिथे सागरा धरणी मिळते शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी.
0: आणि आणखी एक अत्यंत सुंदर श्रेष्ठ गाणं म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या.
1: क्या बात है. सुमनताईंना कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या गाण्याचा उपयोग झाला.
0: अच्छा. बर.
1: आम्ही एका कार्यक्रमासाठी सुमन सुगंध तयारी करत होतो. मी येईन मुलाखतीसाठी असं म्हणून सुमन

0: त्यांचं न येणं हे सवयीचं झालेलं होतं.
1: आई ग
0: आणि एकदा माधुरी गात होती आमची, माधुरी करवरकर, घाल घाल पिंगावार्या, आणि मी ऐकवलं ते गाणं त्यांना. म्हटलं नाही सुमनताई ऐका, कारण तुमची जी गाणी आहेत ना ते गाणी गायला गळा नुसता गोड असून उपयोग असं नाहीये, किंवा शब्दांवर जोर देऊन अशी ठाशीळ शैली मांडणं हेही तुम्हाला अभिप्रेत नाहीये, तर त्या समर्पित भावनेनं पुढच्या पिढीतली गायिका कशी गातीये ऐकता का जरा. दुसरंही गाणं ऐकवतीये तुम्हाला, मेरे संग गा गुनगुना जानवर मधलं, ते विद्या करलगीकरनी गायलं. आणि म्हटलं आता आकाश पांघरुनी आमचा मंदार कसा गातो ते ऐका. ही तीन गाणी मी त्यांचं ऐकलंच नाही,
1: त्यांना घरी
0: ऐकवली, त्या घरी होत्या. आणि सुमन सुगंध प्रकाशित होण्याचा जो पहिला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला त्या आल्या, कार्यक्रमात रंगल्या, आणि रसिक आपल्यावर किती मनसोक्त जीव टाकतायत ह्याची सामक्षा त्यांना मिळाली, आणि त्यानंतर सुमन सुगंधाचा त्या भाग झाल्या.

0: साक्षात सुमन कल्याणपूर कार्यक्रमाला आल्या हे स्वप्नवत म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं तुम्हालाही झालं असेल. आणि सुमन सुगंध या पुस्तकाचं प्रकाशन आणि कार्यक्रम गाण्याचा त्यानिमित्ताने
1: प्रकाशनाला त्या येणारच होत्या.
0: हा
1: त्यानिमित्त प्रकाशन झाल्यानंतर त्यांच्या समोरच कार्यक्रम सादर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साक्षात सुमनताई आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. समोर त्यांचीच गाणी सादर होत आहेत आणि अत्यंत असा वेडावून गेलेला रसिक वर्ग हा त्यांनी बघितला तिकडे. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रसिक विसरलेले बिलकुल नाहीये. आपलं असं एक स्थान रसिकांच्या मनात वेगळं आहे हे ज्या क्षणाला त्यांना कळलं ना त्या क्षणापासून सुमनताई आणि सुमन सुगंध हे अविभाज्य घटक झाले.
0: वा. आणि मग पुढे किती कार्यक्रम त्या तुमच्या सोबत राहिल्या ते

0: सांगा, आणि या पहिल्या कार्यक्रमातला त्यांचा प्रवेश किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा कशा पद्धतीने लाभला?
1: पहिल्या कार्यक्रमापेक्षा दुसऱ्या कार्यक्रमापासून तर त्या पूर्णपणे त्या कार्यक्रमात रंगून गेल्या.
0: अरे वा,
1: मी थोडंसंच बोलीन हा असं म्हणायच्या, आणि थोडंसं बोलता बोलता पहिल्यांदा त्या अशा लिहून काढायच्या सगळं, आणि लिहून काढलेलं वाचणं हे आपल्या प्रकृतीला जमणारं नाही त्यांना कळायचं खरं, पण तरी त्या कागद सोडणं ह्या प्रक्रियेला त्यांना थोडा वेळ लागला. पण एकदा मुलाखतीमध्ये त्या जेव्हा रंगून जायला लागल्यानं तेव्हा 10 मिनिटाची 15 मिनिटं आणि 15 मिनिटांची 40 मिनिटं कार्यक्रमा गणिक व्हायला लागली. 27-28 कार्यक्रम त्यांच्या गतीनं आम्ही केले इतक्या वर्षामध्ये, तेही खूप झाले,
0: खूपच.
1: म्हणजे गोव्यात 3-4 कार्यक्रम केले, त्यांच्या उपस्थितीत 3 केले आहेत, ठाण्याला आपण 2-3 केले, मुंबईत तर काय सलग कार्यक्रम होतच होते, त्यानंतर नागपूरला केले, वर्ध्याला केले, बडोद्याला केले, अहमदाबादला केले, दिल्लीत केले, इंदौरला केले.
0: हे रसिकांचं प्रेम लाभणं हे कलाकारासाठी किती मोठी पुंजी ठरू शकते, नाही का?
1: संजीवनी असते,
0: संजीवनी आहे, खरंय अगदी.
1: म्हणजे ज्या वेळेला पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते यशवंत देव त्यांचे गुरु आणि सुशील कुमार शिंदे असे म्हणाले की मी सुमनताईंची गाणी रोज ऐकतो, मी रसिक आहे त्यांचा, आज मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेतून आलेलो नाही. त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या प्रेमाचे पदर त्यांच्या समोरच त्यांच्या मनामध्ये उलगडत गेले. मगच्या सुमनताई वेगळ्या होत्या, आपल्याच गाण्यामध्ये पूर्ण रमायच्या कार्यक्रमाच्या आधी, आणि मग कार्यक्रमाची तयारी बियारी करायची. हा म्हणजे
0: अच्छा,
1: मी आज हे गाणं गाणार आहे किंवा मला फार प्रश्न विचारू नका, हं ते सुरैयाचं कोणतं गाणं, ते जोहराबाईंचं कोणतं गाणं, असं करत सगळं आठवून लिहायच्या. आणि स्टेजवर बसल्यानंतर ती त्यांची काही जी शिस्त होती ती इकडे तिकडे होऊन जायची, आणि मग जे आठवेल ते त्या गायच्या. पण त्यांचं कसं होतं की गाता गाता बोलायचं आणि बोलता बोलता गायचं, आणि आई बाई ते विसरलेच की असं म्हणत आपण काय विसरलेलो असू ते सांगायचं. ह्यातला जो निष्पापपणा आहे ना, निर्व्याजपणा, सहजता, आणि त्या सहजतेला लपटून आलेलं वयानं आघात न झालेलं असं ते त्यांच्या स्वरातलं यौवन आहे ना, त्यानं रसिक वेडावून जायचे. किती साधं माणूस आहे हे समोर बसलेलं असं वाटावं, आणि तसंच होतं ते. आपल्याला ना माणूस इतकं साधं असतं हे या व्यवहारी जगातनं पहिलं मान्यच करता येत नाही. इतकं निस्संग कुणी असू शकतं की ज्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोच आहे, पैसा नकोय, काहीच नकोय, असं असतं का? असं वाटावं इतकं साधेपण होतं.
0: आणि तुम्ही सांगितलं ज्या सुरुवातीला बोलायला तयारच नव्हत्या, त्या पुढे जवळजवळ 25-27 कार्यक्रम तुमच्या बरोबर करायला, त्या
1: 40 मिनिटं सुद्धा बोलले आहेत, 1 तास सुद्धा बोललेले आहेत, आणि अहो शब्द एकवा की नाही हो आठवत आहे असं म्हणायच्या, आणि गायला लागल्या की सगळं आठवायचं. मृदुलकरांनी हे गाणं पूर्ण कडवी गायलेले आहेत, झिमझिम झरती पूर्ण, आणि झिमझिम झरती सारखी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव देतात बघा.
0: खरे
1: तो एक पावसाचा अनाहत नाद, सुमनताईंचा मनातला सूर, आणि आपण अशा धरित्रीच्या कलशामध्ये एक एक पायरी खाली उतरून जातोय असा जो एक म्हणजे अनुभव आहे, अनुभूतीच आहे ती, ती रसिक घ्यायचे. आणि जिथे सागरा म्हणताना त्यांचं नंतर ज्या वेळेला ते गाणं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आलं तेव्हा तो जिथे आणखी लाडीक झाला.
0: अच्छा,
1: मग त्या जिथे असं म्हणत गायच्या ना त्यावर रसिक फिदा व्हायचे.
0: हा किती काळ कार्यक्रम चालला?
1: 2006 साली सुमन सुगंध हे चरित्र प्रकाशित झालं, आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तसं की त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांच्या गतीनं भारतभर कार्यक्रम केले आम्ही, पण ते करत करत साधारण वयाच्या 85-86 व्या वर्षापर्यंत त्या मंचावर येत राहिल्या. बोलणं हळूहळू कमी झालं, पण थोडस गायच्या थोडस बोलायच्या. बोरिवली आणि ठाणे असं 2 ठिकाणी त्यांचे अखेरचे ते कार्यक्रम आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी स्टेजवर येणं नाकारलं, आणि नंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की ह्या झगमगाटाचा मला त्रास होतो. कितीही प्रकाश योजना कमी केली मंचावरची तरी त्यांना थोडा त्रास व्हायला लागला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटायचं की सूर ऐकू आला नाही मला, तर मीच गाते ते मला ऐकू नाही आलं तर ही एक मनात भावना असेल.

0: पण कमालीच्या सुरेल. म्हणजे माणसं ठरवून पण बेसूर होऊ शकत नाहीत ना, तसं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास राहावा म्हणून अनेकदा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला मी म्हणायचे, आज कुठलं ऐकवत आहे? म्हणायचं कुठलं ऐकवू, मग कधी केतकीच्या बनी, कधी ठहरिये होश मे आलू, कधी बुझा दिये है खुद अपने हाथों, कधी जिथे सागरा, मग ते काय ते कधी कोणी सांगावं त्यांनी गावं. असं म्हटलं की त्या म्हणायच्या पण मला ऐकूनही आलं सूर, तर म्हटलं गाऊन बघा, ऐकवते तुम्हाला आता. आणि आम्ही रेकॉर्ड करून त्यांना ऐकवायचो. म्हटलं हे घ्या सुमनताई, वय वर्ष 86, जरा सुद्धा बेसूर नसलेला आवाज, जरा सुद्धा बेसूर. अहो म्हटलं तुम्ही बेसूर होतच नाही आज सुमनताई, जे कंपन आहे ते वयाने आलेलं नाही, ते कंपन तो तुमच्या गाण्यातला सौंदर्याचा एक भाग होता. बघा
1: तुम्ही त्यांना ऐका, खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं. आणि आत्मविश्वास तर त्यांच्यात होताच, पण तो जागवला एका परीने आणि त्यातून ह्या सगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली आणि रसिकांना सुद्धा हा स्वर साक्षात्कार अनुभवता आला असं म्हणता येईल.
0: आणि शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी विश्वास आहे, तुम्ही त्याला आपले वाटता, तुमचं आणि त्यांचं एक खास गटातलं नातं आहे जे तुम्हीच जपलं, आणि नुसतं तुम्ही नाही ते त्यांनीही जपलं, असा एक खूप सुंदर अनुभव शेवटपर्यंत मला आला. आज मी त्याला सुंदर म्हणू शकते. त्या काळामध्ये जेव्हा त्या अगदी शेवटी आजारी होत्या, त्यावेळेलाही मी आले की त्यांना गाणी ऐकवायचो. म्हणजे छाई घटा घनगोर असं एक त्यांची फार सुंदर ठुमरी आहे, तर ती घट्टा असा त्याचा तो असा टलट, पण किती हलका असा त्या उच्चार त्यांनी केलेला आहे. तर कोणाची ही कोणी शिकवली? तर खासाहेब अब्दुल रहमान खासाहेबांनी शिकवली. ती अमक्यांनी कसक नावाच्या गझल संग्रहातली गझल तुम्हाला ऐकवतो, ह्या आज तुम्हाला हे गाणं ऐकवतो. नंतर नंतर बोलणं जवळजवळ थांबलं होतं, पण त्या ऐकतायत, त्या ऐकताना त्यांना बरीच गाणी आठवतायत असं मला वाटायचं. हा माझा भावडेपण आहे, अतिसंवेदनशीलता आहे, मला नाही माहिती, पण तो अखेरच्या काळापर्यंतचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की काही नाती आपण शब्दात मांडूच शकत नाही.
1: खरी गोष्ट आहे. आणि आता हे सांगताना सुद्धा तुम्ही इतक्या भावूक झाला आहात, तर हे नातं तुमच्या तर कायमच स्मरणामध्ये राहील अशाच तऱ्हेचं. आणि सुमनताईंचा स्वर पिढ्यान पिढ्या आपल्याला असाच सुमन सुगंध देत राहणार आहे.

श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण सोमवारी 13 जुलैला ऐकणार आहोत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा करे.

गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी

0: व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती, मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले,
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
0: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ऍप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. डॉ मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉ मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.

0: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आले आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
1: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा 2 सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफ्युलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुकी याच्यावर सहज विजय मिळवला तर फिलिक्स ऑझर अलियासेम यानं अलेझांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: छोटी हाइट वाले हील लेने चाहिए. जो चलने में दिक्कत ना हो तो ऊंचे लोग टेपर हील वाले पसंद करते क्योंकि हाइट ज्यादा ना दिखाई दे, ऐसा इनका कहना है. पर लेकिन हील वाले जूते लेने के लिए कह रहे हैं, मतलब छोटी हाइट जिनकी उन्हें हील वाले जूते ले लेने चाहिए. हमारे एक और साथी कह रहे हैं कि मुझे कभी भी जीवन का या किसी समस्या का या बच्चों के विषय में कोई फैसला लेना होता है तो अपनी धर्मपत्नी के पास बैठता हूं, सारी बात समझाता हूं और साथ में दोनों अदरक इलायची वाली चाय पीते हुए सही निष्कर्ष पर पहुंचते हैं.

लगी दिल पे जैसे कटरिया, ओ सवरिया।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केलाय. शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होतीये. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारुडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळ

0: खात्मा झालाय. या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
1: मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाईड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे. आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाईड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे.
0: मानखुर इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आज दुपारी 3:56 समुद्राला उधाणाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला.
2: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दळ कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे. कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरात आल्यानं त्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. वरंदा घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे. मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेतपुलाजवळ महाड तालुक्यातले बार्जेस भरकटून अडकले आहेत. पुलाला धोका असल्यानं तात्पुरती मंडणगड म्हापळ गोरेगाव माणगाव वाहतूक बंद केली आहे. रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांचळ इथं अम्मा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे एका घरावर दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकूण 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर आंबेठाण इथं दरड कोसळली असून एकूण 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे 4 पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्यावा असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर पडलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी विहिरी आणि पशुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदा होती. ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडं पडतात पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70-90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं

0: आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीने या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्राबोवो यांच्यासमवेत योग्यकार्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली आहे आणि त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाल्याची माहिती एनटीएनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
2: हिंदी कथा साहित्य के महान लेखक मुंशी प्रेमचंद की कहानी है दो बहनें. शीर्षक के अनुरूप कहानी दो बहनों के पारस्परिक संबंधों पर केंद्रित है. प्रेमचंद ने कहानी के मुख्य पात्र, दोनों बहनों के बाह्य आकार और रूप रंग का वर्णन करने के साथ ही उनके मन का भी सूक्ष्म विवेचन और विश्लेषण किया है. कहानी में प्रवाह है, धन की संपन्नता और विपन्नता के अनुरूप पात्रों का चरित्र चित्रण और पात्रों के चरित्र का विकास बहुत स्वाभाविक रूप में किया गया है. मुंशी प्रेमचंद की कहानियों में आदर्श और यथार्थ का अद्भुत समन्वय है. दोनों बहनें और उनके पति जिस मानसिक अवस्था और शैक्षिक स्तर के हैं उसी के अनुसार शब्दों के प्रयोग, नाटकीयता के गुण और संवाद योजना के कारण कहानी जीवंत हो उठती है. वे यथार्थ का चित्रण करते हुए सदा आदर्श पर दृष्टि रखते हैं. यही इस कहानी में भी परिलक्षित होता है. मुंशी प्रेमचंद की स्पष्ट धारणा है कि साहित्यकार को मानवीय स्वभाव की उज्ज्वलताओं को दिखाने वाला होना चाहिए. यही इस कहानी का मर्म भी है. भाव और पात्र के अनुकूल भाषा का सफल प्रयोग इस कहानी की विशेषता है. अत्यंत मार्मिक और हृदय को छू लेने वाली कहानी है दो बहनें. इसमें प्रेरणा देने की शक्ति के साथ साथ पाठक को चिंतन में लीन करने की भी अद्भुत क्षमता है. तो आइए सुनते हैं कथा सुधा में मुंशी प्रेमचंद की कहानी दो बहनें. आज इस कहानी की पहली कड़ी.
3: दो बहनें 2 साल बाद एक तीसरे अजीज के घर मिली और खूब रो धोकर खामोश हुई तो बड़ी

0: मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच पुस्तकांच्या जगात रमायला फार आवडतं. अशाच पुस्तकांच्या जगात रमणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आपण गप्पा मारत असतो आपल्या वाचन कट्ट्या या कार्यक्रमात. तेव्हा आपली मैत्रीण तन्वी गुंडये वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मैत्रीण सानिका म्हस्कर सोबत कोणत्या पुस्तकांविषयी गप्पा मारतीये हे ऐकूयात.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्हा सर्वांचं वाचन कट्टामध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत माझी वाचक मैत्रीण आहे सानिका म्हस्कर आणि आज आम्ही पुस्तकांच्या दुनियेमध्ये थोडंसं रमणार आहोत, पुस्तकांविषयी बोलणार आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की हल्लीची जी तरुण पिढी आहे ती फक्त समाज माध्यमांमधून, मग वेगवेगळ्या प्रकारची जी ऍप्स असतात त्या माध्यमांमध्ये जास्त सक्रिय असते. त्यांना वाचनाची फारशी आवड नसते, एक अशी साधारण ओरड आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी जेनझी पिढी अशी म्हटली जाते, तरुणाईची जी पिढी म्हटली जाते, त्यातला काही गट असाही आहे की जो वाचतो, ज्याच्याकडे स्वतःचा बुकशेल्फ आहे, ज्याच्याकडे आई वडिलांसारखी आजी आजोबांसारखी स्वतःची काही ठरवलेली पुस्तकं आहेत जी ती वाचली जातात. तर अशा काही पुस्तकांविषयी आज आपण बोलणार आहोत. आज माझी वाचक मैत्रीण माझ्यासोबत आहे, ती सुद्धा वाचते, तिला वाचनाची आवड आहे. तिला नेमक्या कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात आणि एक जेनझी म्हणून तिला कोणत्या प्रकारचं वाचन आवडतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सानिका, स्वागत आहे तुझं वाचन कट्टामध्ये.
2: नमस्कार तन्वी,
1: कशी आहेस तू?
2: मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी पण मस्त. आणि मी सध्या एक कॉमन प्रश्न तुला विचारणार आहे, जो प्रत्येक वाचकाला विचारला जातो, की तू सध्या काय वाचतेस?
2: सध्या मी कादंबरीवरती जरा जास्त माझा भर आहे आणि आता मी वाघाच्या मागावर एकदा पुन्हा वाचत होते, जो कथासंग्रह आहे व्यंकटेश माडगुळकरांचा. तर मी खूप आधी वाचला होता पण माझ्या वयोमानानुसार मला त्या कथा कळायला थोड्या तेव्हा जड गेलेल्या असं मला वाटत होतं. तो मी खूप रेटून वाचत होते.

0: आता तुम्ही एका फ्लो मध्ये पुन्हा एकदा वाचायला घेतलाय दोन दिवसापूर्वीच आणि तो आता शेवटच्या टप्प्यात आहे. तर सध्या कथा आणि कादंबरी वरती थोडा भर आहे. तर मधल्या काही काळामध्ये थोडेसे वेगळे पद्धतीची पुस्तकं वाचत होते अभ्यासाच्या माध्यमातून, पण पुन्हा आता एक थोड्या मोकळ्या वेळामध्ये मी आधी जे काही वाचलंय किंवा माझी पुस्तकं नव्याने माझ्याच पुढे आली आहेत काही कारणामुळे, तर तेव्हा माझं जरा जास्त लक्ष जाऊन की बाबा हेही आपल्याकडे आहे आणि आपण हे वाचलंय पण आपल्याला तेवढं आठवत नाहीये, तेवढं त्यातनं काय घेतलंय आपण हे आता उमगत नाहीये. तर ते आता या वयातून त्यातून काय घेतलं पाहिजे हे थोडंसं साधण्यासाठी पुन्हा त्या पुस्तकांकडे वळती, आणि ती साधारण कथा कादंबरीच आहेत ज्या आधी वाचलेल्या आहेत.
1: पण मग तुला कोणत्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं, म्हणजे रहस्यकथा आवडतात का की प्रेमकथा?
0: हो, रहस्यकथा प्रेमकथा आवडतात, पण सध्याच्या काही काळामध्ये मला वनकथांची आवड लागली.
1: अरे वा.
0: हा, तर म्हणजे हा भाग माझा कधीच आयुष्यात नव्हता, जो काही कारणामुळे माझ्या आयुष्यात आला. तर ते कारण म्हणजे अर्थात पद्मश्री इमारती चितमपल्ली, तर त्यांच्या वनकथांचं वाचन माझ्या परिवारामध्ये व्हायचं आणि त्यातून आम्ही काही छोटे त्या कथांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम करायला लागलो 2-3 वर्षांपूर्वी, ज्याचा मध्ये माझा सहभाग नव्हता, माझ्या मोठ्या भावाचा सहभाग होता. पण त्याच्या अभिवाचनामधनं मला त्या कथांची गोडी लागली आणि वनकथा नावाचा एक काहीतरी भाग असतो हे मला कळलं, जे मला माहितीच नव्हतं. मला सततच प्रेमकथा, रहस्यकथा, कादंबरी, विनोदी कथा, पुलंचा आपण वाचतो किंवा त्यांची काही व्यक्तिचित्रणं आपण वाचलेली आहेत, तर त्यामुळे हा माझ्यासाठी थोडासा वेगळाच हे होता. तर तू सुद्धा नक्की या काय म्हणू पद्धतीकडे ये जर आली नसेल तर, आणि तू नक्की त्याचा अनुभव घे, तो फार विलक्षण अनुभव.
1: आणि हे किती वेगळं आहे, म्हणजे वनकथा हा प्रकारच मुळात नवीन आहे.
0: बरोबर.
1: कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की प्रेमकथा वाचल्या जातात, कादंबऱ्याही वाचल्या जातात आणि त्यात मानवी भावभावना जास्त असतात, पण वनकथा म्हटल्यावरती आपल्याला प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा निसर्गाशी एक जवळ जाण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतो, ही खूप वेगळी भावना आहे.
0: आणि तू नक्कीच तुझ्यासारख्या इतक्या संवेदनशील मुलीने ते नक्कीच अनुभवलं पाहिजे असं क्षेत्र आहे ते कथांचं. आणि मला जसं वनकथा आवडतात तसं मला उत्सुकता आहे की तुला कुठल्या प्रकारच्या कथा आवडतात किंवा तू कुठल्या प्रकारच्या कथा वाचणं जास्त.
1: मला ग्रामीण कथा आवडतात, त्यात व्यंकटेश माडगुळकर असतील किंवा मग दमा मिराजदार असतील, त्यांच्या थोड्या हास्यास्पद सुद्धा असतात आणि म्हणजे हलक्या फुलक्या अगदी सहज घडून जाणाऱ्या गोष्टी. गावात चालत असताना एखादा माणूस भेटतो आणि तो माणूस आपल्याला इतका जवळचा वाटायला लागतो, तर त्यामुळे मला सगळ्या ग्रामीण कथा आवडतात वाचायला.
0: हा, म्हणजे बघ आता तू ह्याच्यात नाही अजून वेगळा कथेतलाच म्हणजे मुद्दा काढलास, म्हणजे आता तू जसं सुरुवात केली होतीस की खरंच आपल्या पिढीवरती फार वाचनाकडे वळलेली ही पिढी नाहीये, खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर मिळालेली पिढी आहे, पण त्यातूनच आता आपण दोघी बसलोय आणि वनकथांबद्दल बोलतीये आणि तू बरोबरीने ग्रामीण कथांबद्दल बोलतीये.
1: बरोबर. तर तुला कुठलाही एखादा असा उतारा आहे का की जो तुला खूप भावलाय, म्हणजे तू आता म्हणालीस की तू वनकथा वाचतेस, मग त्या वनकथांमध्ये असं कधी झालंय का की खूप एखादी जवळची गोष्ट वाटून गेलीय वाचता वाचता, खूप आवडलीय, ती तुला आमच्यासोबत आपल्या श्रोत्यांसोबत शेअर करायला आवडेल का?
0: हो, म्हणजे त्या कथेचं पुस्तक माझ्याकडे आता उपलब्ध नाही, पण मी तुला म्हणलं तसं मी सध्या मारुती चितमपल्लींच्या वनकथा मला आवडत होत्या म्हणून वाचत होतो. तर जसे म्हणजे तुला मी म्हटलं की पशु पक्षी झाडं यांच्याप्रमाणे आदिवासींचं खूप खूप घट्ट जंगलाशी निसर्गाशी नातं आहे, आणि चितमपल्लींची अशी गुलाबी पिसं नावाची कथा आहे की जी मला भयंकर भावते, आणि त्याच्यामध्ये एका गुलाबी पिसं असणाऱ्या पक्षाचंही वर्णन केलेलं आहे. ते तू जाऊन नक्की वाचावंस.
1: येस, नक्की जरूर वाचेन. पण सध्या तू आम्हाला काही वाचून दाखवणार आहेस का?
0: येस, नक्की. तर मी तुला म्हणलं तसं मी आता चकवा चांदण नावाचं आत्मकथन आहे पद्मश्री मारुती चितमपल्लींचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांनी उलगडून दाखवलाय. आणि त्याच्यात म्हणजे त्या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी प्रत्येक टप्प्याबद्दल लिहिलंय त्यांच्या वयाच्या आयुष्यातल्या, आणि जे फ्लॅशबॅक मध्ये जात नाही, जे आपल्याला सुरुवातीपासून आहे तसंच दिसतं की असं झालं असं झालं मग तसं झालं. तर मध्यांतरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो गावाकडे राहणारा मुलगा होता, जो इतका बुजरा होता, ज्याच्या पदरी इतकं अपयश होतं, त्या माणसाला त्याच्या स्वप्नातली माणसं

0: ज्यांना आयडल मानत होता, तो ज्यांना आदर्श मानत होता, अशी माणसं त्याच्या आजूबाजूला असणं, त्यांच्याशी त्याचा संबंध असणं, हे त्यांना खूप अप्रूप वाटायचं आणि हे त्या वाचकालाही खूप अप्रूप वाटतं. तर मारुती चितमपल्ली त्यांच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठमोठ्या लेखकांसोबत राहिले, एकमेकांचा सहवास त्यांना लाभला. आणि असंच त्यातले एक लेखक, जे लेखकही माझ्या खूप जवळचे आहेत, ते लेखक म्हणजे अप्पा दांडेकर, गोनी दांडेकर. तर चितमपल्लींशी, दांडेकरांशी कशी ओळख झाली याचा एक पॅरेग्राफ आहे, तो मी वाचून दाखवतो. त्या भेटीची गंमत, तर त्यांनी साधारण लिहिलंय की त्यांची ओळख खूप जुनी होती. जो सुरुवात होते आपल्याला तेव्हा कळतं की अप्पांचा आणि चितमपल्लींचा खूप घनिष्ठ संबंध होता, गुरूंच्या स्थानी ते त्यांना मानायचे. पण सुरुवातीला ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की गेली 2.5 तप मी या घरात राहतोय, इथेच जवळजवळ सर्व लेखन केलं, या विठोबाच्या देवळात संत तुकोबाने कीर्तन केलेलं. गॅलरीतून समोर पाहिलं की 9 लाख उंबेरचे हिरवे डोंगर दिसत, इंदुरी जवळचा भंडारा डोंगर दिसे. ते दृश्य पाहताना अप्पा सांगत, भंडारा डोंगरावर तुकाराम बुवांनी गाथेतील अभंग लिहिले. तरुणपणी मी इंदुरी, नवलाख, उंबरे आणि आजूबाजूच्या गावातून माधुकरी मागून भंडारा डोंगरात पर्णकुटी बांधून राहिलो, असं अप्पा त्यांच्या घराचं वर्णन करतात. त्यांचं घर घोरवाडी स्टेशन उतरून सरळ पश्चिमेला चालायला लागलं की 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी नंतर सुट्टीच्या दिवशी वडगावहून लोकलने प्रवास करून त्यांना भेटायला जाईल. ते मांडीवर पाठ ठेवून लिहायचे. गॅलरीचं दार आणि खिडकी यांच्यामध्ये पुस्तक ठेवण्यासाठी फळ्या ठोकल्या होत्या, त्यावर त्यांची पुस्तकं ठेवलेली. तिथेच ज्ञानेश्वरी गाथा, दासबोध, सकल संत गाथा, हाल सातवाहनाची गाथा सप्तशती यांचे महाराष्ट्रातील उत्खनने आधी ग्रंथ सगळे तिथे मांडलेले असायचे. अप्पांचं घर म्हणजे एक वस्तू संग्रहालय होतं.
1: वा.
0: एकदा त्यांनी घराच्या खिडकीतून देवळातलं दगडी कासव दाखवलं, ते दृश्य माझ्या मनाच्या एखाद्या आयकॉन प्रमाणे राहिलंय.
1: भारी.
0: तर चितमपल्ली इथे कायम जायचे आणि ते जेव्हा मावळात होते तेव्हा अप्पा आणि चितमपल्लींची ड्युटी संपल्यानंतर जवळजवळ पायीच, म्हणजे तेव्हा काही साधारण नव्हती, त्यांनी अख्खा मावळ पालथा घातलाय चालून.
1: अच्छा.
0: कोपरान कोपरा मावळातला ते फिरलेत आणि निसर्ग, अप्पा आणि चितमपल्ली आणि त्यांच्या कथा.
1: सुंदर, खूप सुंदर. म्हणजे अक्षरशः आपल्यालाही दर्शन घडलं त्या अप्पांच्या खोलीचं, त्यांच्या त्या ठेवलेल्या वेगवेगळ्या ग्रंथांचं.
0: आणि मला ह्याच्यातून याच्यामध्ये अजून एक उल्लेख आहे पुढे, त्यांची भेट जी झाली ना पहिल्यांदा, ते म्हणले जसं की ते पाठ मांडीवर ठेवून लिहायचे.
1: हो.
0: तर इतकी साधी भेट एखाद्या मोठ्या लेखकाबरोबरची होऊ शकते याच्यावर माझा विश्वास नाही बसत आता. कारण हा म्हणजे आताही आपल्याला कुठेही कुठल्याही मोठ्या व्यक्तीला भेटताना जे दडपण असतं ते दडपण अप्पांनी फार झटकन काढून टाकलं होतं. त्यांनी फक्त त्यांच्या मांडीवरचा पाठ बाजूला केला आणि एकदा हसून एका हसऱ्या मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं आणि तिथे त्यांची जी मैत्री झाली ती आयुष्यभर होती.
1: बरोबर. म्हणजे वाचनामुळे आपण खरंच त्या काळात जातो, तो काळ अनुभवतो, जगतो, त्यामुळे वाचन फार महत्वाचं आहे असं या अशा प्रसंगांमधून जाणवायला लागतं. मला असं विचारायचं की आत्ता तू वनकथांविषयी बोललीस, तुझ्या आवडत्या कथा कादंबऱ्यांविषयी बोललीस, तुला कविता वाचायला आवडतात का आणि तू कधी कविता वाचल्यास का खूप मन लावून?
0: हो, म्हणजे माझं पहिलं वाचनाची पहिली प्रेरणाच कविता आहे, कारण मला मराठीच्या पुस्तकातल्या कविताच जास्त आवडायचं आणि तो थोडा विरोधाभास होता की मला अभिव्यक्त व्हायला पण आवडायचं आणि ते मी तसं गद्यातनं अभिव्यक्त व्हायचं आणि मला वाचायला कविता आवडायचं. तर पहिल्यांदा फार साध्या साध्या बालभारती मधल्या कविता आणि त्याच्यानंतर कुसुमाग्रजांच्या कविता, मग आपल्या शांता शेळकेंच्या कविता, असं खूप काय म्हणू त्याला, बाहेर बाहेरचं जसं समोर येतं तसं सुरू होतं. पण त्यानंतर थेट मी बाबा बोरकरांच्या कविता खंडाकडे वळले. बाबा बोरकरांच्या आधी गाण्याने मला थोडं जास्त वेड लावलं, जे तव नयनांचे दल हललेले, तर याच्यातनं मला त्या कवीपर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला आणि तिथून मी त्यांचे खंड वाचायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग सगळेच, मी सुरेश भटांच्या गझल असतील, शांता शेळकेंच्या कविता असतील, इंदिरा संतांच्या कविता असतील, कविता हा खूपच जवळचा विषय. आणि मला तुलाही तेच विचारायला आवडेल की तू मला जसं विचारतेस आता की कविता तुझ्या आयुष्यात कधी आली किंवा कविता तुला किती आवडते, तुझं काय म्हणणं आहे कविता या प्रकाराबद्दल?
1: कविता खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की मानवी भावभावनांचं मिश्रण असतं वगैरे आणि प्रत्येकाचं अभिव्यक्त होण्याचं ते माध्यम असतं. कविता कधीही स्फुरू शकते.

0: ते सुचू शकते. आणि एकदा का कविता आपण वाचली ना, कशी असते ती छोटीशीच असते, पण त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब सुद्धा दिसतं, आपल्याला त्या रिलेटेबल वाटतात, त्या छोट्या छोट्याशा ओळी सुद्धा. त्यामुळे कविता माझ्या सुद्धा खूप जवळची आहे. अरुणा ढेरेंच्या कविता मला फार आवडतात, किंवा शांता शेळके, पद्मा गोळे या माझ्या आवडत्या कवयित्री आहेत. आणि कवी म्हणशील तर मग मंगेश पाडगावकर.
1: अरे वा,
0: हलकं फुलकं साधं सोपं. आपण कवितांविषयी बोलतोय, ग्रामीण कथांविषयी, वनकथांविषयी बोलतोय. मला अजून एक सांगायला आवडेल की गुलजार हे जे कवी आहेत, त्यांना आपण बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतो, म्हणजे ते दिग्दर्शक देखील आहेत, कधी काळी त्यांनी नट म्हणून देखील भूमिका केलेल्या आहेत. आणि त्यांचा पहिला जो कथासंग्रह होता रावीपार, त्याविषयी मला आज बोलायला आवडेल तुझ्यासोबत. या लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मखमलीवर ठेवलेल्या पाणमुत्यासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार असं ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेला आहे. आणि तो कथासंग्रह म्हणजेच रावीपार. त्यांच्या या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश, प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था याप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुलजार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील अशी कथासूत्र ते गुंफतात. आणि आपल्या दृष्टीसमोर ज्या आपल्या रोजच्या दैनंदिन घटना असतात त्यांचं विलक्षण वास्तव उभं करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. मला माहिती आहे की मी हे खूप अलंकारिक बोलते, पण साध्या सोप्या भाषेत समजवायचं झालं तर त्यांनी जो हा कथासंग्रह लिहिलाय तो मराठीत अनुवादित केलाय अशोक जैन यांनी. आणि ह्यामध्ये अगदी रोजच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत, ऑफिसला जाणारी एक व्यक्ती आणि तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्ती, ह्यांच्यामध्ये असणारे नातेसंबंध, त्यांच्यात घडणाऱ्या घटना ह्यावरती आधारलेला हा कथासंग्रह, त्यामुळे तो जास्त जवळचा वाटतो. आता आपण वेगवेगळ्या कथांविषयी, कादंबऱ्यांविषयी बोलत असताना मला सहज हे आठवलं आणि मी हे सांगितलं.
1: अगदीच, म्हणजे कविता म्हटली की गुलजार आठवलेच पाहिजेत. आणि त्यांनी लिहिलेले संवाद असतील, त्यांनी लिहिलेली गाणी असतील, आणि आता तू म्हणतेस तसं रावीपार, म्हणजे काय म्हणू, उत्कट बिंदू,
0: येस,
1: आतून येणारा त्यांचा प्रत्येक कथांमध्ये, कवितांमध्ये, संवादांमध्ये, आपल्याला गीतांमध्ये तो दिसतोच. आणि रावीपार तर तुला मी मगाशी म्हणलं तसं की आपण फक्त वाचावं आणि आनंद घ्यावा इतकंच.
0: आत्ताच्या आपल्या गप्पांमधून तर हे सगळं क्लिअर होत आहे, स्पष्ट दिसतंय की आपण वाचणारे आहोतच दोघे जणी. पण आपल्यासारखी जी पिढी आहे जिला जेन्झी म्हणून संबोधलं जातं, तर त्यांनी वाचावं यासाठी तुला काय वाटतं, आपण काय करू शकतो?
1: काय करू शकतो याचं उत्तर कदाचित आत्ता माझ्याकडे नाही तसं, म्हणजे मी त्यांना का वाचायला सांगू किंवा लावू याचा उपाय माझ्याकडे नक्कीच नाही. पण हे असं या वाचन कट्ट्यावर येऊन आपल्याला वाटलेल्या अनुभवांचं असं एक प्रकटीकरण करणं, आणि माझ्या एका वाक्यातून जर माझा तुझ्या वयाचा एखाद्या मुलीला असं वाटलं की त्या पुस्तकाकडे जावं आणि ती कथा वाचावी, तर मग आपण जिंकलो तिथे. तर त्यामुळे वाचत राहावं आणि वाचनाचा आनंद दुसऱ्यांना सांगत राहावा, वाटत राहावा. आणि मला असं वाटतं की या वाटण्यातूनच समोरच्याला वाचन करावं असं वाटेल.
0: आपण वाचायलाच हवं, पण वाचलेल्या ज्या घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या इतरांसोबत शेअर देखील करायला हव्यात, जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
1: कारण तुला वेगळं वाटतं, म्हणजे मला तन्वी भेटली आणि मला तन्वीने सांगितलं की आज मी हे वाचलं आणि या वाचनातून मला असं वाटतंय की मला हे मिळालं किंवा मला असं काय म्हणू भावलं, अनुभवलं, तर त्यातून मग मला कुतूहल जागवतं ना की मला पण हा अनुभव घ्यायची इच्छा आहे, तर मग त्यासाठी काय करावं लागेल, मग त्यासाठी ते पुस्तक घेऊन मला वाचावं लागेल.
0: खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून.
1: येस, थँक्यू तन्वी, धन्यवाद.
2: मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आताच आपण युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकला. एक महत्वाची सूचना, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे म्हणजे वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत. सूचना संपली.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी

0: उत्साही आरोही
1: के हम खो गए प्यार की रागिनी में।
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर। तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी।

0: NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
2: इससे बेहतर कुछ नहीं. अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ.

0: अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
1: बाबा आणा 3,000
2: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी।
2: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत।
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा।
2: है
1: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे।
2: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा।
1: तुमचा मोबाईल द्या,
2: घे घे।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदी येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3 स्थानी. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर रायगड पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई ठाणे रत्नागिरी सातारा घाट परिसर नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे यांच्याकडून.
1: मुंबई महानगर क्षेत्रात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वसई विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे. लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती. त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे. मिसिंग लिंकच्या एका बोगद्यात पडलेला राडा रोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षा विषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर आंबेठाण इथेही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय. खेड तालुक्यात 1 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वरजवळ ढगफुटीचा इशारा दिलाय. यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा आठवडी बाजारही बंद असतील. नाशिकसह त्र्यंबक पेठ दिंडोरी इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय. मंडणगड तालुक्यात म्हापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात. पुलाला धोका असल्याने मंडणगड म्हापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. भिसेखिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. आज झालेल्या 2 वेगवेगळ्या दुर्घटनांना मध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा 1 जवान गंभीर जखमी झालेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 45% पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात

0: दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीये. बहे, सांगली, म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेलेत. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
1: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि याप्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली. याप्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या क्रमांकावर किंवा 0222207990 आणि 0222274229 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते. त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशिया जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत 3रा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेझा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश 6व्या क्रमांकावर राहिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येणे

0: ऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद तिसऱ्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा पुढचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
6: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/NIPP वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
7: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं.
8: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
9: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
8: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
10: के हम खो गए प्यार की रागिनी में.
8: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
11: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
3: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता कार्यक्रम आहे आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर निवेदन आहे सूर्यकांत आवटे यांचं.
1: अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनांबाबत राज्य सरकारनं निवेदन करावं, विजय वडेट्टीवार यांची मागणी. संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर, प्रशासन अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवारांनी अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. मुंबई महानगरासह राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या 12 झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. इमारत कोसळून 6 लोक चिरडले गेले, झाडं पडून 3 लोकांचा तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 2 जीव गेला आहे. हा केवळ दुर्घटनांचा विषय नसून महानगरपालिकेच्या जबाबदारीचा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव जात असेल तर यासंदर्भातली जबाबदारी निश्चित करायला हवी. महापालिकेच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागत आहे. अनधिकृत बांधकामं, अर्धवट इमारती आणि धोकादायक वस्त्यांच्या संदर्भात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करायला हव्या होत्या. सतर्कता बाळगायला हवी होती, त्या केलेल्या दिसत नाहीत. यासोबतच करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तिथे पहिल्या पावसात खड्डे पडले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई पुणे मार्ग बंद आहे. रेल्वे बंद पडली आहे. या सर्व घटनांबाबत राज्य सरकारनं लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली पाहिजे, या सगळ्या घटनांच्या चौकशीची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईतील परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून 5 10 अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. सरकारनं या मृतांच्या वारसांना तातडीनं प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस सदस्य अमीन पटेल यांनी केली. पावसाची तीव्रता आणखी वाढणार असून मुंबई महापालिकेचं व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं आहे, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रातील मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत, अन्यथा बळींची संख्या शेकडोंमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या क्षेत्रातील महापालिकेच्या अपयशावर निवेदन करावं, अशी मागणी अमीन पटेल यांनी केली. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून वृक्ष छाटणीचं काम झालेलं नाही. झाडं पडून मृत्यू होत आहेत, गाड्यांचं नुकसान होत असल्यानं त्याची तातडीनं दखल घ्यावी. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीनं आदेश देऊन वृक्ष छाटणीचं काम करणं आवश्यक असल्याचं शिवसेना उभाटा पक्षाचे सदस्य अजय चौधरी यांनी सांगितलं. तसंच मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना अनेक ठिकाणी तडे पडले असून या सगळ्या कामाची दखल घेऊन त्यांची चौकशी करून तातडीनं ती दुरुस्त करावीत, अशी मागणीही अजय चौधरी यांनी केली. गेल्या काही तासांपासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. मुंबईसह किनारपट्टीच्या भागात ताशी 70-90 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुढील काही तास झाडं कोलमडणं किंवा इतर दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सजग राहावं आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणं किंवा प्रवास करणं पूर्णपणे टाळावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. हवामान विभागानं वर्तवलेली पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नोकरदारांसाठी वर्क फ्रॉम होमची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सून

0: गावात सरासरी 800 झाडं पडतात, मात्र काल ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे एकाच दिवसात तब्बल 350 झाडं कोसळली आहेत. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येईल. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच गंभीर आहेत, पण हे निसर्गाचे विपरीत रूप आहे. प्रशासन पूर्वतयारीपेक्षा अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मानखुर्द इथं रविवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करतानाच ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही इमारत शेजारील झोपड्यांवर कोसळल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वेदनादायी आहे. अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेनं काम करावं लागेल. मृतांची आकडेवारी देऊन गेलेले प्राण परत येत नाहीत. आज दुपारनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवलं आहे. सध्या प्राथमिक निवेदन तयार असलं तरी अर्धवट माहिती देण्याऐवजी मंगळवारी या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर आपण सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती वळवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचं सांगण्यात आलं असून अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळे लहान गाड्या अडकल्या आहेत. तिथं मदतकार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणं, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यानंतर अतिवृष्टीची ही परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असलं तर ती अधिक प्रभावशाली पद्धतीनं हाताळली जाऊ शकते असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं. त्यामुळे सभागृहातल्या सर्व सदस्यांनी यासंदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी असं आवाहन विधानसभा अध्यक्षांनी केलं. तसंच राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचं विधानसभेचं कामकाज स्थगित करीत असल्याची घोषणा अध्यक्ष केली. उद्या सकाळी 11 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. यानंतर विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखन अनुराग कांबळे, निवेदन सूर्यकांत आवटे.
0: मिसिंग लिंकच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अंबादास दानवे यांची मागणी. पुढील 2 दिवसांचा अतिवृष्टीचा अंदाज पाहता शाळा कार्यालयांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी. राज्यात धोका असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्या तैनात. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील 3rd आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य अंबादास दानवे यांनी राज्यभरात गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. पाऊस हा नैसर्गिक आहे हे आम्ही समजू शकतो, पण सरकारनिर्मित काही गोष्टींमुळे अडचणी उद्भवल्या आहेत. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मिसिंग लिंक बरोबरच मुंबई गोवा आणि इतर मार्गांवर दरडी कोसळल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. मिसिंग लिंक हा मार्ग अवघ्या काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असून त्याच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यादृष्टीनं आधीच निर्णय घ्यावा अशी मागणी सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली. मानखुर्दमध्ये चाळीचा काही भाग घरावर कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मुंबई महानगरपालिकेचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या घटनेची जबाबदारी निश्चिती व्हावी अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. तसंच पुढील 2 दिवसांचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं आताच खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन रिकामा केल्या जातात. मुंबई महापालिका म्हाडा यांच्याकडून केवळ नोटिसा देऊन पुरेसं होणार नाही तर त्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत का, ते नागरिक कुठे राहायला गेले याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं मत सदस्य भाई जगताप यांनी व्यक्त केलं. मानखुर्द इथं झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नियम 289 अन्वये सभागृहाचं सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करावी अशी मागणी केली. मानखुर्दमध्ये शेकडो इमारती चाळी अनधिकृत असून त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. सदस्य अनिल परब यांनी मुंबई आणि परिसरात झाडं पडण्याच्या

घटनांचा उल्लेख केला. झाडं पडून नागरिकांचा मृत्यू होणं हा गंभीर प्रकार असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंटीकरण केल्यानं झाडांना आसपास जमीनच राहिली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं परब म्हणाले. अतिवृष्टी आणि वाऱ्यांचा वेग पाहता भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता असून पुढील 2 दिवसात सर्व झाडांचं सर्वेक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी केली. तसंच कोणती झाडं धोकादायक आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी आणि पुढील 2 दिवसात हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काय नियोजन केलं आहे याची माहिती सरकारनं द्यावी अशी

0: कोकण आदी भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्यातल्या काही जिल्ह्यात गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या 3 दिवसात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात मानखुर्दमध्ये झालेल्या अपघातातले 6 जणांचा समावेश आहे. अनधिकृत इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या पत्र्यांच्या घरावर कोसळल्यानं त्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. मुसळधार पावसाबरोबरच वाऱ्याचा वेगही जास्त असल्यानं झाडं उन्मळून पडण्याच्या घटनाही राज्यभरात निदर्शनास आल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी मुंबईत वर्षभरात जवळपास 700 झाडं पडण्याच्या घटना घडतात, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसात 350 अधिक झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांची संख्या पाहता नवीन झाडं लावताना कुठली काळजी घ्यावी आणि जुन्या झाडांची कशी काळजी घ्यावी याविषयी अभ्यास करण्यात येईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. येत्या काही तासात वाऱ्यांचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता असून त्यामुळे हे झाडे कोसळण्याची शक्यता आहे अशी ही शक्यता महाजन यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी गंभीर धोका आहे तिथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्यांना तैनात करण्यात आलं आहे. नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी निवेदन करतील असंही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी नेते आणि सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे. सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तसंच सभागृहातल्या दोन्ही बाजूंचं म्हणणं पाहता सभागृहाचं संपूर्ण दिवसाचं कामकाज स्थगित करत असल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. तसंच मंगळवारी दुपारी 12 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण आजचं विधान मंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
7: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/nipp या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
8: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
7: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी

नमस्कार. 103.9 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948, दिनांक 6 जुलै 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. नाद लागला जलसंधारणाचा आदर्श नमुना झाला गावाचा. सुविचार पुन्हा एकदा. नाद लागला जलसंधारणाचा आदर्श नमुना झाला गावाचा. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत शून्य मशागत तंत्राने केलेली शेती याविषयी. मुक्काम पोस्ट बेलावडे, तालुका जावली, जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी विद्याधर शिंदे यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे आपण शेतकरी शेती करताना नवनवीन तंत्र वापरत असतो की ज्यायोगे आपलं उत्पन्न हे चांगलं यावं, दर्जेदार यावं, उत्तम यावं आणि त्याचं प्रमाणही वाढावं. सध्याचं युग जे आहे ते आधुनिक तंत्रज्ञानाचं आहे, त्यामुळे बरीचशी आधुनिक तंत्रज्ञान आपले शेतकरी आपल्या शेतीमध्ये वापरत असतात. तरी सुद्धा काही पारंपरिक जी तंत्र आहेत ती सुद्धा खूप महत्वाची आहेत की जुन्यातलं जे चांगलं आहे ते घ्यायचं आणि नवीन मधलं चांगलं स्वीकारायचं. अशा जर पद्धतीनं आपण शेती केली तर नक्कीच शेती आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. कारण सध्या काय झालंय, शेतीची विभागणी झालेली आहे, प्रत्येकाच्या वाट्याला खूप शेती येईल असं नाहीये. त्यामुळं छोटंसं जरी क्षेत्र असलं तरी त्यातून अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी ही तंत्र खूप महत्वाची आहेत. यामध्येच एक शून्य मशागत तंत्र आहे की ज्या योगे आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतं, चांगल्या दर्जाचं मिळू शकतं, त्या मानानं आपल्याला एकतर मेहनत पण कमी होती आणि उत्पादन खर्च आपल्याला कमी करता येतो. त्यामुळं हे तंत्र खूप महत्वाचं आहे. बरेचसे आपल्यापैकी शेतकरी हे तंत्र वापरतही असतील. आज हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज सुद्धा आपल्या भेटीला जावली तालुक्यातले बेलावडे गावचे आत्मनिर्भर शेतकरी विद्याधर शिंदे आलेले आहेत. त्यांचं लागवडीचं क्षेत्र हे छोटं आहे पण त्यातनं सुद्धा त्यांनी अनेक चांगल्या पिकांचं उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात शून्य मशागतीचं तंत्र त्यामध्ये वापरलेलं आहे. कशा पद्धतीनं त्यांना फायदा झाला, हे तंत्र कशा पद्धतीनं त्यांनी अंमलात आणले याच्याबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, तुम्ही सुरुवातीला नोकरी करत होता, त्यानंतर तुम्ही शेती व्यवसायाकडे वळालात. नक्की सुरुवात कशा पद्धतीनं झाली तुमची शेती व्यवसायाची?
2: शेती व्यवसायाची सुरुवात होताना जो बदल आहे तो कोविडमध्येच म्हणजे ठरलं गेलं. कोविडमध्ये ज्यावेळेस 2 वर्षाचा पिरियड गेला, रिकाम्या वेळेत सोशल मीडिया या माध्यमातून काय वाचनात पेपरच्या ह्याच्या वाचनामधून जे गोष्टी आल्या त्या ह्याच्यातच असं नक्की केलं की 2 वर्षानंतर आपण ज्यावेळेस रिटायर होणार आहे सेवा काळातून त्यावेळेस गावी गेल्यानंतर काय करायचं.
1: बरोबर.
2: तर त्याची आखणी अगोदरच होती की गेल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. मग 2 वर्षानंतर ज्यावेळेस आलो गावी आल्यानंतर 1 वर्ष त्याचा थोडासा अभ्यास केला की आपल्याला हे काय करायचं म्हणलं तर जमल का, आपण काय करू शकतो, काय करता येईल याचा. मग वेगवेगळ्या ठिकाणी कृषी प्रदर्शनं, कुठं कुणाच्या मुलाखती ऐकणं, कुठल्या परिसंवादाला जाणं आणि ह्या याच्यातनच
1: शेती व्यवसायाला
2: सुरुवात केली.
1: बरं, म्हणजे नोकरीत असतानाच तुम्ही ठरवलं होतं की आपण रिटायरमेंट झाल्यानंतर आपण शेती व्यवसाय करायचा. किती होती शेती तुमची?
2: 2 एकर शेती होती.
1: 2 एकर होती, म्हणजे तसं क्षेत्र कमी होतं.
2: फारच कमी.
1: पण ज्या वेळेला आपण ती मनापासून करतो किंवा ज्या वेळेला तंत्राचा वापर एखाद्या करतो त्यावेळेला ती शेती ही आपल्याला फायदेशीर जशी तुम्हाला ठरली आहे. आता ज्या वेळेला हा ट्रॅक एकदम तुमचा बदललाय की तुम्ही नोकरीतनं शेती व्यवसायात आलेला आहात, थोडीशी जरी तुम्हाला शेती होती तरी त्यात पूर्ण वेळ तुम्ही काम करत नव्हता. ज्या वेळेला तुम्ही पूर्ण वेळ यायचं ठरवलं त्यावेळेला तुम्ही अभ्यास तर केलाच, पण प्रत्यक्ष शेतीमध्ये काय काय बदल केला, सुरुवातीला काय केलं?
2: प्रत्यक्ष शेतीमध्ये ज्यावेळेस आता आपण शेतीच करणार त्यावेळी एक आम्हाला एक सपोर्टेड शासनाचं एक अभियान मिळालं.

0: पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान म्हणजे विषमुक्त शेतीकडे जाण्याचा प्रवास, त्यातूनच मग शेतीला सुरुवात केली. आम्ही आमचा बेलावडे गावचा प्रगतशील शेतकरी गट बेलावडे तयार केला, त्या गटाच्या माध्यमातून आम्ही कामकाजाला सुरुवात केली. ती सुरुवात करत असताना स्वतः घेतलेल्या निर्णयानुसार अन्य शेतकऱ्यांच्यावर लादण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात केली, आणि स्वतःपासून सुरुवात करत असताना पारंपरिक शेतीला फाटा देऊन आपली पुढची पिढी शेती करेलच याची आपल्याला हे नाही. पण मग आता आपण पारंपरिक शेतीला फाटा द्यायचा म्हणजे नक्की काय करायचंय, तर एक फळबाग लागवड करायची. तर फळबाग लागवड करताना आपण असलेल्या आपल्या शेतीत, कारण छोटी छोटी शेती असल्यामुळं प्रत्येक शेतावर आपण काही करू शकत नाही एका वेळी,
1: म्हणजे एका ठिकाणी नाही,
0: विखुरलेली शेती असल्यामुळं मग एका ठिकाणी जिथं माझे पाण्याची उपलब्धता होती, माझ्या भावाची म्हणजे विहीर आहे आणि माझ्या बोरचं पाणी त्या विहिरीमध्ये ठेवून आम्ही दोघं मिळून त्यांची 2 एकर आणि माझी 1 एकर अशी आपली एकत्र संगणमतानं करतो.
1: सुरुवातीला
0: मग फळबाग लागवड करताना काय, त्यावेळी एक जरा ट्रेंड होता, ड्रॅगन फ्रूटचा मार्केटमध्ये ट्रेंड होता, त्याला कष्ट कमी, पाण्याची उपलब्धता कमी असेल तरी चालेल, जंगली प्राण्यांचा काय त्याला प्रादुर्भाव नाही, उपद्रव नाही, आपलं काही नुकसान होणार नाही, म्हणून मग मी आणि रिटायरमेंटचे थोडेफार पैसे आपल्याकडे इन्व्हेस्ट आपण करू शकत होतो, म्हणून मी ड्रॅगन फ्रूटची बाग लावली. त्याला आज माझे पूर्ण 3 वर्ष झाले.
1: 3 वर्ष झाले म्हणजे त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं परतावा मिळाला.
0: परतावा मिळतोय, मी टाकलेलं भांडवल माझं थोड्याच दिवसात माझं म्हणजे पूर्ण कव्हर होऊन मी पूर्ण प्रॉफिट मध्ये येईन. आणि असं ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता मला इन्कम सोर्स माझा चालू झाला, त्यावेळी मग मी यावर्षी 70 केशर आंब्याची झाडं लावल्यात.
1: बर तेवढ्याच क्षेत्रात.
0: हा तेवढ्याच. आणि ही ह्याची सुरुवात करायच्या अगोदरी ज्यावेळेस फळबाग इकडे जायचंय असं ज्यावेळेस ठरलं, तर मी एक ट्रायल बेसवर 2 गुंठ्यामध्ये विविध प्रकारची अशी 26 झाडं लावली होती.
1: बर.
0: गावाच्या शेजारी जे शेतघर असल्यामुळं तिथेही पाण्याची माझी बोरची सोय असल्यामुळं मी तिथं वेगवेगळी लावली होती. त्यात आंबा लावला, नारळ लावला, चेरी लावली, पेरू लावला, रामफळ लावला, लिंबू लावला, अशी स्टार फ्रूट रामफळ अशी विविध झाडं लावली. आणि त्यातून एक अभ्यास केलाय की आपल्या शेतात किंवा आपल्या हवामानात कुठल्या झाडांना ग्रीप मिळू शकते,
1: तर माझ्या प्रयोगच केला.
0: हा प्रयोग. त्या अभ्यासानुसार माझ्या लक्षात आलं की आपल्याकडं आपल्या हद्दीत आपल्या शिवारमध्ये रामफळ उत्तम येऊ शकतं, चेरी पण येऊ शकते, स्टार फ्रूट पण येऊ शकतं, आंबे नारळ हे आहेतच आपल्या आजूबाजूला जुनी झाड. त्याच वेळी ज्यावेळी ठरलं की आता आपण बदल करायचा ना, आता आपण एक पूर्ण एक शेत फळबाग करायची, त्याच दरम्यान मला म्हणजे मी ड्रॅगन कडे वळलो गेलो. ऍक्च्युली माझ्या मनात होतं मला स्टार फ्रूट आणि चेरी करायची होती.
1: ती फळं आपल्याकडं न येणारी आहेत आणि
0: न येणारी आली चांगली, पण मी जरा त्यात मार्केटचा जरा ज्यावेळेस अभ्यास केला तर ही नवीन दिसतात, तर त्याला घेणारे ग्राहकच नाहीत आपल्यात ग्रामीण याच्या.
1: बरोबर.
0: मग आता हे आपण केल्यानंतर आपण त्याचं नंतर विक्री कुठं करणार?
1: खरं आहे, मुख्य प्रश्न तो आहे ना, गिरायकच नाही.
0: हा, त्या बागेकडे मग काय मी हे केलं नाही, मग मला दुसरं ड्रॅगन नंतर दुसरं शेत जे करायचं होतं त्याच्यात मग आता मी केशर आंबा लावलेला आहे.
1: म्हणजे हे ज्या वेळेला आपण प्रयोग करतो त्यावेळेला जर ते यशस्वी झाले तर आपण पुढे जाऊ शकतो.
0: पुढे जाऊ शकतो.
1: ह्या अडचणी येऊ शकतात की कधी बाजारपेठेचा अभ्यास कमी पडतो किंवा बाजारपेठेमध्ये त्याला दर नसतो, कधी जमिनीचा काही प्रश्न येतो किंवा हवामान बदल होऊन सुद्धा आपल्याला उत्पादन हे कमी होतं. आता तुम्ही म्हणला की शून्य मशागतीच्या तंत्रानं तुम्ही ही शेती करता, मग शून्य मशागत, आता आपण शेती म्हणलं की मशागती करावीच लागते म्हणजे असं एक साधारण समीकरण आहे, तर मग शून्य मशागत म्हणजे नक्की काय केलं जातं की ज्या योगे आपलं उत्पादन चांगलं होऊ शकेल?
0: मग आता शून्य मशागत शेतीला सुरुवात केल्यानंतर प्रथम पीक निवडलं भाताचं.
1: बर.
0: चालूच्या कंडिशन मध्ये मजुरांचा अभाव, यांत्रिकीकरण आणि छोटी छोटी शेती, मजुरांच्या अभावामुळं तिथं ती शेती करताना वेळेत मजूर न मिळाल्यामुळं लावणी काढणी किंवा मध्ये जी काय निंदणी वगैरे चिकलणी ही जी ही काही वेळेत होत नव्हती किंवा होताना ती त्रास होत होता.
1: हो, एकट्यानं किती?
0: हा, एकट्यानं करायचा. आणि त्याच दरम्यान सोशल मीडियावरून SRTचे जनक भडसावळे दादा यांचा ज्यावेळी शून्य मशागत शेतीचा तो एक म्हणजे भाग ऐकला, पाहिल्यानंतर मग असं त्याच्यावर जरा विचार करायला लागलो की खरंच हे असं

0: ऐकू शकतं का, शून्य मशागत शेती होऊ शकते का, त्या ह्याच्यात कसं काय? मग जरा अभ्यासानंतर लक्षात आले की शून्य मशागत शेतीमध्ये आपल्याला सुरुवातीलाच खर्च करायचा आहे, नंतर जो आपला जो काय हंगामी खर्च जो आहे तो आपला उत्पादन खर्च कमी होतोय. एक वेळेस आपण आपल्या शेताची व्यवस्थित नांगरणी केली हे केले आणि त्या ह्याच्यावर एसआरटीच्या ह्याच्याप्रमाणे 100 सेंटीमीटरचे आपण जर बेड जर तयार केले आणि त्या बेडवरच आपण टोकन पद्धतीनं जर आपण भाताची जर लागण केली म्हणजे रोपं जर हे केले बी टाकलं तर त्या ह्याच्यात आपल्याला खर्चच कमी होतोय.
1: बरोबर.
0: जो उत्पादन खर्च आपला जो होतो किंवा मजूर ही काहीच नाही. माझी एक 15 गुंठ भात शेती होती की ज्या त्या 15 गुंठ भात शेतीला मला 10 ते 12 हजार रुपये खर्च यायचा
1: सुरुवातीला
0: पूर्ण मशागतीचा, तो मला पहिल्या वर्षी फक्त 2500 रुपये आला. माझी एवढी बचत झाली. माझे जर मग जर 5 आणि 7 हजार रुपये जर वाचणार असले
1: बरोबर
0: आणि जरा मला उत्पादन जरी कमी झालं पहिल्यापेक्षा तरी माझं नुकसान काहीच नाही.
1: काहीच नाही आहे. बरोबर. झाला तर फायदा
0: झाला तर माझा फायदाच होतो. त्यानं मी भात शेती आज 3 वर्ष झाली पूर्ण शून्य मशागत येणे करतो. आता सुद्धा मी ह्या वर्षी तेच बेड जरा थोडेसे पाठच्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे जरा खराब झाले होते ते थोडेसे रिपेअर केले. अति पण नाहीत रिपेअर केले पण ते थोडे रिपेअर केले आणि त्याच्यावर मी आता भाताची टोकणी केली. त्या 15 गुंठे क्षेत्राला मला फक्त 4 मजूर महिला आणि 2 पुरुष एवढ्या ह्याच्यात एका दिवसात माझं ते झालं. हा माझा साधारणतः खर्च फक्त म्हणजे मजुरीवरचा जो खर्च आहे तो फक्त 2100 रुपये झाला.
1: बर.
0: जो बाकीच्या वेळी आपल्याला ज्यादा प्रमाणात करावा लागत होता तो कमी होतोय.
1: बरोबर. आणि बियाणं पण कमी लागत असेल.
0: बियाणं शून्य मशागत ह्याच्यात या टोकन पद्धतीमध्ये बियाणं आपल्याला 50% बियाण्याची पण बचत होते.
1: कारण एरवी कसं
0: 2 रोपांच्या मधलं अंतर वाढतं. रोपांचा म्हणजे फुटवा फुटव्याचं प्रमाण हे ज्यादा येतं की जो लागणीचा चूड पारंपरिक पद्धतीमध्ये 4-4, 5-5 चूड घेतल्यानंतर एक मूठ व्हायची.
1: बरोबर.
0: माझा जास्तीत जास्त 2 चूड म्हणजे 2 चोते चूड आहेत ते एक म्हणजे कापणीच्या वेळी कापले जातात.
1: म्हणजे इथं बियाण्यांचं प्रमाण बियाण्यांची बचत नंतर तुमचा मशागतीचा
0: खर्च कमी झाला
1: आणि फक्त सुरुवातीला तुम्ही नांगरणी करून बेड टाकलं. मग आता हे बेड टाकल्यानंतर तिथं टोकण पद्धतीने तर तुम्ही केलं, त्यातला अंतराचा फायदा कसा झाला?
0: अंतराचा फायदा असा होता, अंतराच्या फायद्यामुळे खिळती हवा राहिली त्या रोपांना. आतले जे काय म्हणा तण वगैरे किंवा खत द्यायचे काय हे करायचं तरी त्याला मोकळीक राहते पूर्ण. कारण 2 नालीच्या मध्ये आपण 1 फुटाचं अंतर ठेवतो 2 बेडच्या मध्ये.
1: बरोबर.
0: त्या ह्याच्यातनं आपलं जाणं येणं हे होतं
1: किंवा
0: पाण्याचाही निचरा होतो. पाणी पूर्ण वेळ म्हणजे त्याच्यात राहत नाही. पिकाची वाढ जोमदार होते. आणि ह्या एवढ्या तंत्राच्या पाठी मग एकच म्हणजे त्या वाचनातनं अभ्यासातनं आलं होतं. बऱ्याच वेळा ऐकले की आपली माती खराब झाली मातीचा कर्ब कमी झाला, तर तो जर वाढवायचा जर असेल तर ही शून्य मशागत शेतीच फायद्याची येते. ज्याप्रमाणे आपली माता एखादी महिला ज्यावेळेस आपल्या सुदृढ बालकाला ती जन्म देणार असती त्याच्यावर ती सुरुवातीपासून गर्भसंस्कार करते की ते माझं होणारं जे मूल आहे ते चांगलं व्हावं, सुदृढ व्हावं, निरोगी व्हावं. त्यामुळे त्या अनुषंगानेच आपली जी काळी माता, आपली जी धरणी माता आहे, ही धरणी माता सुद्धा जी आजारी पडली ही सशक्त बनवण्यासाठी हे शून्य मशागत जे तंत्रज्ञान आहे हे मला फायदेशीर वाटलं.
1: बरोबर.
0: ह्या तंत्रज्ञानात शासकीय विद्यापीठांच्या शिफारसीनुसार शून्य मशागत ज्यावेळेस करायची त्यावेळेस म्हणजे काय कामच करायचं नाही असं नाही.
1: जे करायचं
0: ते नियोजनबद्ध जर केलं आपण तर आपल्या मातीचा कर्ब वाढतो.
1: बरोबर.
0: आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली ज्यावेळेस आम्ही हा पंजाबराव देशमुख नैसर्गिक अभियान गट निर्माण केला त्या गटाचे मग जे परिसंवाद होत होते जे कुठं आम्ही मेळाव्याला जायचो हे करायचो आणि आमच्या तालुक्याचे कृषी अधिकारी यांनी जे मार्गदर्शन केलं राठोड साहेब घोरपडे साहेब आमचे कृषी सहाय्यक भानुदास चोरगे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ज्यावेळेस आम्ही तिची सुरुवात केली तर आम्ही सुरुवातीला आमच्या माती परीक्षणाला दिली. जर आपण शेती जर आपली द्यायची करायची आपल्याला सुदृढ करायची तर त्यावेळी आम्ही जे आमच्या मातीचे जे नमुने जे चेक केले ते आम्हाला सेंद्रिय कर्ब फार कमी होता.
1: बर.
0: आता 3 वर्षानंतर मी ज्यावेळेस आता माती परीक्षण हे केले तर त्याच माझ्या

0: शेतातल्या मातीचे सेंद्रिय गर्भ आहे तो 1 पॉइंटच्या वर गेलाय.
1: बर, जे शून्य मशागतीचं तंत्र वापरल्यानंतरचा
0: हा मला आलेला वैयक्तिक अनुभव. आणि असा आमचा बहुतेक शेतकऱ्यांचे म्हणजे सर्वजण काही शून्य मशागत शेतीमध्ये नाहीत आमच्या गटातले, पण आम्ही 7-8 जण तर आहोत.
1: बर,
0: आम्ही त्या पद्धतीनं करतोय. किंवा जर आपले माती सुदृढ करायची आहे, चांगलं उत्पादन घ्यायचंय, तर आम्ही जैविक निविष्ठा ज्या बनवायला सुरुवात केली आहे, जसे दशपर निमार्क, गांडूळ खताचा वापर, कंपोस्ट, जेणेकरून रासायनिक खतांचा वापर आम्ही
1: पूर्णपणे
0: मी स्वतः तरी वैयक्तिक हे तिसऱ्या वर्षी मी पूर्ण बंद केलेलं आहे.
1: बर बर, त्याच्यामुळे उत्पादन पण चांगल्या प्रतीचं येतं ना,
0: गुणवत्ता चांगली येते. आणि आपली काही शेती मोठी नाही, जे उत्पादन मिळते ते बरंच आपल्याला स्वतःलाच खावावं लागतंय. आणि मग हे करत असताना आपण अतिरासायनिकचा वापर करून आपण स्वतःहून आपलं आरोग्य बिघडवून घेतोय. आणि आपण आपल्या मातीचंही बिघडवतोय आणि त्याच्याबरोबर आपण आपलंही बिघडवतोय. ते
1: हे
0: कुठेतरी थांबलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणून माझी पुढची जी पिढी आहे, माझे नेक्स्ट जे जनरेशन आहे, माझा मुलगा आहे किंवा माझ्या नाती आहे, त्यांना मी चांगलं अन्न तयार करून देऊ शकतो. आणि जी जमीन मी माझ्या उर्वरित ह्याच्यात माझ्या पाठीमागे त्यांच्या ताब्यात देणार आहे, ज्यावेळेस फळबागेतनं त्यांनी जरी नाईक वाईकी काही केलं पण ते फळांचा जरी आस्वाद घेतला तरी मला त्यावेळेस समाधान वाटेल.
1: खरंच आहे, कारण त्याच्या मागं तुमचा अभ्यास आहे, तुमचा मेहनत आहे आणि विचारपूर्वक केलेली शेती आहे, त्यामुळे हे जे पुढचं जे उत्पादन आहे ते नक्कीच चांगलं असणार
0: आहे.
1: आता शून्य मशागतीचे फायदे तर तुम्ही बरेचसे सांगितले, तणनाशकाचा किंवा त्याच्यासाठी काही याचा उपयोग होऊ शकतो का, किंवा तणाच्या बाबतीत शून्य मशागतीमुळे फायदा?
0: ह्या शून्य मशागत शेतीमध्ये ह्या तणालाच महत्व आहे. जे तण आहे भडसावळेदादांच्या याच्यातनं, चिपळूणकर काकांची ज्यावेळेस पुस्तक ऐक म्हणजे पुस्तकांचं वाचन केलं, त्यावेळेस बऱ्याच वेळा लक्षात आलं की तण देई धन, तण देई धन म्हणजे नक्की काय. याच्या अगोदर जे तण आहेत ते आम्ही काढायचो आणि बांधाच्या बाहेर फेकायचो. ज्यावेळेस लक्षात आलं तण देई धन म्हणजे नक्की काय, मग वाचनातनं लक्षात आलं की ही तण आपण बाहेर टाकायचीच नाहीत. मग त्या तणासाठी आम्ही एक कंपोस्ट खड्डा केला, किंवा बांधावर एका कोपऱ्यावर तिथंच ती तणं ठेवायची, सुकून द्यायची, येवायची. ते लक्षात असं आलं त्याचा काही पिरियड गेल्यानंतर, पडणारा पाऊस, मिळणारं ऊन, त्याच्यात असलेली माती, तिथं तयार होणारे गांडूळ, सूक्ष्मजीव, हे की ते एकदम असे तिथं ती उचलायला गेल्यानंतर एकदम मऊ लागायचे. अरे म्हणजे जे आपण बांधाव टाकून जे नष्ट करत होतो ते जर तिथंच जागेवर जर कुजवलं तर त्याच्यावर जे पीक लावतोय आपण ते बाकीच्या पिकापेक्षा त्याची वाढ तिथल्या तेवढ्या क्षेत्राची ज्यादा येते.
1: म्हणजे खत अनायसा तयार होते की
0: जे आपण टाकून देत होतो. मग त्या ह्याच्यातनच केव्हीकेच्या ह्याच्यातनं लेक्चरमधनं ज्यावेळेस ऐकायला की आपण त्याचं कंपोस्ट बनवू शकतो, मग तो काढी कचरा शेतातला एकत्र करायचा, त्याचं डिकंपोजर करायचं, थोडस शेण गोमूत्र ह्याचा हे करायचा, ते ऑटोमॅटिक त्याची माती होते आणि ती उपयोगी येते आपल्या पिकाला.
1: म्हणजे परत आपल्याला खतावरचा खर्च पण कमी
0: होतो
1: आणि तणाचं व्यवस्थापन पण
0: चांगलं होते. तणनाशक वापरताना आम्ही त्याचा विद्यापीठाच्या शिफारसीनुसार म्हणजे पीक निहाय जसं आहे मात्रा त्याप्रमाणे. आता आम्ही भात शेतीचं जर बोलायचं जर म्हणलं तर भातासाठी भात ज्यावेळेस आम्ही टोकतोय त्यावेळी शिफारसीनुसार टोकल्यानंतर पंपाला 10 मिली, 15 लिटर पाण्याला 10 मिली गोल. आणि जर हिरवं जर तण असेल अगोदरच 1 इंच किंवा 1 इंचाच्या वरचं तर 41% ग्लायफोसेट, ते 120 मिली. शुद्ध पाण्यातनं पाण्याचा थोडासा पीएच, आता आपल्याकडे खेडेगावात काही लॅब नाही किंवा आपण लगेच ते काही करू शकत नाही, त्याच्यासाठी एक लिंबू त्या पंपाला एक हे केलं की पाण्याची शुद्धता होती. ती फवारणी करताना उलट्या पावले शिळोप्याच्या वेळी हवा नसताना तेवढी करू शकतो आणि ती अल्प वेळात होती, त्याच्यासाठी काय ज्यादा हे नाही. आता जरी आपल्याला स्वतःला वाटलं असलं की आपल्याला एवढा बोजा आपण उचलू शकत नाही, तरी जोडीला कुणाला घेतलं तर तो पेलतोय आपल्याला.
1: बरोबर,
0: अगदी मजूर पाहिजेच त्या कामासाठी
1: असं काही
0: वाटत नाही. म्हणजे तिथं मी माझ्या कुटुंबाच्या म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको जरी असलो तरी आमची बरेचशी कामं आम्ही करू शकता की जी कामं आम्हाला मजुराशिवाय पहिली होत नव्हती. मजूरच लागायचा.
1: बरोबर,
0: आता मला मजूर लागतच नाही.
1: हा सुद्धा शून्य मशागत.

0: सुद्धा मला फायदा होतोय.
1: बरोबर आहे. आता तुम्ही ज्या वेळेला भाताच्या बाबतीत हे शून्य मशागतीचं तंत्र वापरलं त्यावेळेला बियाण्यांची निवड किती महत्वाची ठरते शून्य मशागत करायची म्हणून?
0: मग बियाण्यांची निवड करताना आता बियाणं तर काय आपल्याला सध्या इंद्रायणी वाहन आमच्याकडे चालतो.
1: बरं.
0: कारण आम्ही शेतीत यायच्या अगोदर घरी ज्यावेळेस शेती करत होती त्यावेळेस इंद्रायणीच पिकवत होते आणि इंद्रायणी वाहन आज सर्वांच्या चवीच आहे.
1: बरोबर.
0: मग इंद्रायणीच आम्ही विद्यापीठाचं फाउंडेशनचं वगैरे बियाणं मिळालं तर ते घ्यायचं आणायचं आणल्यानंतर त्याच्यावर नॉर्मली बीज प्रक्रिया करायची. अगदी आपल्याला असलेल्या वेळेत काय काय म्हणजे सगळं करू शकत नाही तरी पण अगदी साधी पद्धत म्हणून 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ टाकायचं बियाणं त्यातनं घ्यायचं जे काय म्हणा पोचट आहे ते नेमकं बाजूला काढता येतं राहिलेलं बियाणं परत शुद्ध पाण्यानं परत हे करायचं सुकवायचं. जर आपल्याला काय रासायनिक किंवा जैविक प्रक्रिया जर करता आली तर करायची नाही केली तरीही चालू शकते काय आपलं इतकं नुकसान होत नाही त्याच्या ह्याच्यात केलं तर फायदा व्हायची फक्त आपण करण्याची जी वेळ आहे त्यावेळी आपल्याला ते सगळं साध्य होत आहे का. ज्यावेळेस नवीन शेती ह्याच्यात आलो इतक्या वयानंतर तर ते टाइम टेबल नाही होत पण जरी टाइम टेबल जरी नाही झालं तरी
1: काही ठोकाळे असतात
0: त्या याच्यावर फायदा होतोच. या शून्य मशागत स्थितीचा दुसरा एक फायदा पारंपरिक शेत ज्यावेळेस लागवड करतोय त्याचं अंतर आणि शून्य मशागती शेतीचं अंतर 15 ते 20 दिवसांनी कमी होत आहे.
1: बरं. म्हणजे उत्पादन लवकर येत.
0: हा उत्पादन आपल्याला लवकर येते लवकर आल्यामुळे त्यावेळेस जर आपल्याकडे जर पाण्याची उपलब्धता असेल किंवा जर त्यावेळेस नैसर्गिक पाऊस वगैरे जर झाला आपल्या या भात काढणीनंतर तर आपण त्याच्यानंतर दुसरं पीक हरभऱ्यासारखं पीक घेऊ शकतोय गव्हाचं पीक घेऊ शकतोय किंवा चवळी घेऊ शकतोय.
1: बरं. मग आता हे भाताच्या नंतर
0: भाताच्या नंतर मी दोन्ही एक वर्ष मसूर केला आणि एक वर्ष हरभरा केला.
1: बर.
0: हा
1: म्हणजे ते सुद्धा ज्या वेळेला आपण पिकांची फेरपालट करतो त्यावेळेला परत जमिनीची गुणवत्ता सुधारते
0: गुणवत्ताही सुधारते.
1: बर. मग आता माती परीक्षण तुम्ही दरवर्षी करता का कशा पद्धतीने करता? मग
0: सुरुवातीला केलं होतं आणि आता 3 वर्ष झाली म्हणून आम्ही ह्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आमच्या गटातल्या शेतकऱ्यांचे माती नमुने घेतले आणि ते चेक करून आणले.
1: बर. म्हणजे त्यातच तुम्हाला कळालं सेंद्रिय गर्भ वाढला.
0: त्यातच कळलं की अरे त्यावेळी आपण ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेस तर आपला एकच्याही खाली होता किंवा आपल्याला तो सांगण्यासारखाही नव्हता. आज मी मला कुणीही विचारलं तरी मी त्याला हक्कानं तो रिपोर्ट दाखवू शकतो माझा मातीचा सेंद्रिय गर्भ एकच्या वर गेलाय.
1: होय होय. म्हणजे हे सगळं शून्य मशागतीमुळे झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तणांचं व्यवस्थापन पण चांगल्या पद्धतीनं केलं किंवा बियाण्यांची पण निवड चांगल्या पद्धतीनं केली बीज प्रक्रिया केली. आता याच्या सगळ्यामध्ये भात पिकाचं जर आपण उदाहरण घेतलं तर पाण्याची उपलब्धता पण लागते जास्त किंवा हवामान बदल असतो कधी पाऊस जास्त होतो कधी कमी होतो. मग या परिस्थितीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करताय?
0: पाण्याच्या व्यवस्थापनाला नैसर्गिक जरी नाही मिळालं तरी आमची विहीर आहे आणि कुपनलिका आहे त्याच्या आधारे आम्ही ते पाणी तिथं नेलेलं आहे आणि शून्य मशागत शेतीचे ज्यावेळेस बेड आहेत त्या याला पाणी अल्प लागतं. कारण बेड एकदा पूर्ण जर ओला जर झाला तो 15 दिवस पाण्याचा ते पीक 15 दिवस पाण्याचा ताण सहन करू शकतं.
1: ओलावा धरून
0: ठेवतं.
1: ठिबक न केलं?
0: ठिबक पण आहे आणि स्प्रिंकलर आहे.
1: बर बर.
0: तुषार सिंचन आहे
1: त्यामुळे तिथे पण पाण्याची बचत
0: होती. तिथे पाण्याचीही बचत होते आणि पिकालाही काही कुठली अडचणी येत नाही.
1: ओलावा तेवढा चांगल्या पद्धतीने
0: टिकून राहतो.
1: बर बर. आता याच्यावर काही कीड रोगाचा काही
0: कीड रोगाच्या नियंत्रणासाठी आम्ही रासायनिक कुठलंही कीटकनाशक वापरत नाही. जे आम्ही दशपर्णी अर्क बनवतो
1: बर
0: निमार्क बनवतो त्याचाच वापर करतो.
1: मग आता हे दशपर्णी किंवा जीवामृत जे बनवता तुम्ही ते गटाच्या मार्फत बनवतो?
0: गटाच्याही मार्फत बनवतो आणि वैयक्तिक बनवतो. आम्ही मोजकेच आहे. मोजक्याच्याच कोणाच्याकडे देशी गाय आहे ज्याची देशी गाय आहे त्याच्याकडनं शेण गोमूत्र घ्यायचं. आपल्याकडे गाय नाही आपण बाहेरनं काय आणावं लागतंय आपल्याला सेंद्रिय गुळ आणावा लागतो. आपण सेंद्रिय गुळ आणायचा तो द्यायचा एकत्र ते बनवायचं आणि युज करायचं.
1: ठीक आहे ना. वैयक्तिक पेक्षा एक 5-6 जणांनी एकत्र येऊन केलं तरी सुद्धा फायदेशीर
0: आहेच. पण आता एकत्र येण्याची संख्या जोपर्यंत समाजात एकीची भावना रुजत नाही तोपर्यंत हे होईल का नाही माहित नाही. शेतकरी फार्मर कप 2026 च्या वेळेस उद्घाटन झालं आणि

0: त्याचा जो मी व्हिडिओ ऐकला त्या याच्यानंतर महाराष्ट्रातनं जर 8,000 गट जर या स्पर्धेत उतरत असतील आणि 3.5 लाख शेतकरी त्या गटांच्या माध्यमातून या अभियानात जर येत असतील तर भविष्यात त्याच्यात वाढच होणार आहे.
1: खरंच
0: तसंच माझ्या गावातलाही गट सक्षम होईल आणि त्या माध्यमातून आम्ही नक्की चांगला माल तयार करूया आणि तो जो काय आमच्याकडे म्हणजे शिल्लक उर्वरित आम्ही जो विक्री करणार आहे तो ग्राहकांना शुद्ध माल देऊया.
1: अगदी नक्की. तुमचं म्हणजे ही पुढची योजना तर खूप चांगल्या पद्धतीची आहे. आता आपले शेतकरी जे आता आणखीन शेती करतात तुमच्यासारखेच आहेत तर त्यांनी कशा पद्धतीनं शेती करावी, काय सल्ला असेल तुमचा?
0: हा माझा हाच सल्ला असेल की जर सोशल मीडिया म्हणते आणि तुमच्या शेजारी म्हणजे तुमच्या बाजूला जर मी म्हणतोय की खरंच ह्याचा फायदा आहे तर स्वतः छोट्या छोट्या क्षेत्रावर तरी त्याची सुरुवात करा. की जशी ह्याच्यात उतरताना आम्ही मी पहिलं ट्रेनिंग ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस तिथं सुद्धा आम्हाला हाच सल्ला दिला होता की तुमची 2 एकर आहे म्हणून तुम्ही 2 एकर करू नका, त्यातला छोटासा भाग करा. आणि छोटासा भाग करतानाही माझ्या त्यावेळेस लक्षात आलं की छोटासा आपला तुकडा कुठला असू शकतो तर तो जास्तीत जास्त भात शेतीचाच असू शकतो. बाकीची जी तुमची जी शेती आहे ती मोठ्या प्रमाणात असते पण भात शेती ही छोटी आहे, 1 गुंठा 2 गुंठे 5 गुंठे 3 गुंठे आपण करू शकतो आणि त्या माध्यमातूनच मी त्याची सुरुवात केली.
1: म्हणजे छोटं क्षेत्र असलं तरी
0: सुरुवात तर करा.
1: बरोबर.
0: अगदी तुम्हाला काय फायदा नाही झाला असं जरी वाटलं तरी तुमचं नुकसान तर काय होत नाही.
1: बरोबर.
0: कारण तुम्ही सुरुवातच करताना तुमचा मशागतीचा खर्च कमी करताय, बियाण्याचा खर्च कमी करताय. जर बियाणंही कमी लागलं तर तुमचा खतांचाही वापर कमी होणार आहे आणि हळूहळू तुम्ही सुरुवात करा. जैविक निविष्ठा बनवा किंवा आपल्याच बांधावर जे आहे त्याचाच वापर करा.
1: तणाचं व्यवस्थापन
0: करा. कारण भविष्यातल्या अडचणी रासायनिक खतांच्या बेसुमार वाढीमुळे जे समाजात जे आरोग्याचे धोक्यात आले जनतेचं ते कुठेतरी स्वतःपुरतं तरी अंमलात आणून किमान स्वतः जे आपण खायचंय तेवढं तरी किमान चांगलं पिकवा आणि चांगलं खा.
1: खरंच.
0: जर स्वतःसाठी जर तुम्ही जर हे केलं तर समाजासाठी आपोआप होऊन जाईल
1: आणि एकानं करण्यापेक्षा आणखीन 4 जणांनी जर त्याला जोड दिली चांगल्या पद्धतीनं आपण समाजाचं आरोग्य सुद्धा राखू शकतो. खरंच ही जी शेती आहे ती जर त्याच्यातले बारकावे लक्षात घेतले, वेगवेगळी तंत्र वापरली आणि थोडंसं मार्गदर्शन थोडंसं तंत्रज्ञान हे जर वापरून आपण जर शेती केली तर थोडंसं जरी क्षेत्र असलं तरी आपण त्यातून चांगल्या पद्धतीनं उत्पादन चांगल्या गुणवत्तेचं घेऊ शकतो आणि एकंदरीतच जे आरोग्य समाजाचं आहे किंवा आपल्या कुटुंबाचं आरोग्य तरी चांगल्या पद्धतीनं राखू शकतो. शेतकरी बंधूंना तुमच्या लक्षात आलंच असेल की छोटं जरी क्षेत्र असलं तरी शून्य मशागत तंत्रांनी शिंदे सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेतलंय. भाताच्या बाबतीत त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत जे तुम्ही ऐकलेच आणि ह्या अनुभवांचा उपयोग तुम्हाला सुद्धा तुमच्या शेती करताना नक्कीच होऊ शकेल. तर शिंदे सर आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना तुमच्या शेतीची जी माहिती दिलीत त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट बेलावडे तालुका जावली जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी विद्याधर शिंदे यांची शून्य मशागत तंत्राने केलेली शेती याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: कसम इस फिल्म के गाने आप सुन रहे थे और अब आज का ये कार्यक्रम संपन्न होता है.